101.5 MHz वर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 18 भाद्रपद शके 1948 अर्थात 9 सप्टेंबर 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळचे 5:58 होत आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारणास आता प्रारंभ करीत आहोत. श्रोत्यांनो, आजच्या सभेत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख.

101.5 MHz-वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून दिल्या जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलत. संगीत नंदू होणप यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया देवकी पंडित यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची रचना, संगीत यशवंत देव यांचं आहे.

श्रोत्यांनो, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा होता. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया. संगीत आहे राम पाठक.

नंदू होणप यांच्या संगीत नियोजनात प्रवीण दवणे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर अजित कडकडे यांचा होता. श्रोत्यांनो, कार्यक्रमात शेवटी आता ऐकूया त्यागराज खाडीलकर, ज्योत्स्ना भोळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही देशभक्तीपर रचना.

त्यागराज खाडीलकर, ज्योत्स्ना भोळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांना सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात कवी वाराकांत यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन प्राध्यापक डॉक्टर च वी जोशी यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल. 6:45 आरोग्यम धन संपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून अनुक्रमे सहक्षेपित केले जातील. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. 10:00 विविधा अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम लेखन आणि निवेदन सरिता देशमुख यांचं असेल, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. 10:30 गीत गंगा या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात. 11:00 आपकी फरमाईश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. यामध्ये 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझं आवार माझं शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोत्यांनो असे असतील आमचे आजचे संपूर्ण कार्यक्रम.

आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या 10 सप्टेंबर 2026 गुरुवार सकाळी 6:05 भक्तिसंगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प. या कार्यक्रमात आत्महत्या याविषयी लीला गोविलकर यांनी दिलेली माहिती वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा आम्ही प्रसारित करणार आहोत. 7:45 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोत्यांना सकाळी 8:40 जागतिक

हत्या प्रतिबंध दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन आणि सादर करते योगीराज बच्चे हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 10 वाजता ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात खरीप हंगामातील पिकांवरील किडींचं नियंत्रण याविषयी प्राध्यापक वीरेंद्र डेरे, सहयोगी प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत पुन्हा प्रसारण करण्यात येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम आणि 11 वाजता नय तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसनवाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात येईल. रात्री 8:15 आणि रात्री 9:15 महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धा 2026 अंतर्गत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध सामन्याचं धावतं समालोचन आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. तर श्रोत्यांनो, असे असतील आमचे उद्याचे संपूर्ण कार्यक्रम.

0: कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 6:40 झाले आहेत. विचारपुष्प या कार्यक्रमात कवी वारा कांत यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आता ऐकूया. लेखन प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी यांचं आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: वारा कांत म्हणजे वामन रामराव कांत हे मराठीतले मान्यवर कवी होते. त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1913 तर मृत्यू 8 सप्टेंबर 1991 रोजी झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नांदेड इथं आणि नंतरचं इंटरपर्यंतचं शिक्षण हैदराबादच्या निजाम कॉलेजात झालं. ते आधी निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक होते. नंतर निजाम सरकारच्याच हैदराबाद आणि औरंगाबाद इथं आकाशवाणीत मराठी विभाग प्रमुख होते. 1970 साली ते आकाशवाणी मुंबई केंद्रातून सेवानिवृत्त झाले. त्याआधी त्यांनी विहंगमाला या नियतकालिकाचं संपादनही केलं होतं. महत्वाचं म्हणजे ते मराठीतले प्रख्यात कवी गीतकार हीच खरी त्यांची ओळख. या तरुतळी विसरले गीत, आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, सखी शेजारिणी तू हसत रहा, बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात, अशी त्यांची गाणी सहजच ओठांवर येतात. नुसतीच ओठांवर येत नाहीत तर मनातले भावही घेऊन येतात. यशस्वी कवीचं हे भाग्यच असतं. वाराकांत यांची कविता रुद्रवीणा, वेलांटी, वाजली विजेची टाळी, दोनुली, पहाटवारा, मावळते शब्द, शततारका सहज लिहिता लिहिता अशा संग्रहातून व्यक्त होते. त्यांनी मरणगंध, विसर्जन, गांधारी, अंधार सूर्याने पाहिला ही नाट्यकाव्ये लिहिली. त्यांनी इंग्रजी, हिंदी आणि उर्दूतील साहित्यकृतींचा अनुवादही केलाय. रुद्रवीणा या कवितेतून त्यांची राष्ट्रीय भावना व्यक्त होते. वाराकांतांची कविता अन्यायाविरुद्ध झगडते. विशेषत मराठवाड्यातील लोकांनी सरंजामशाही विरोधी जो संघर्ष केला त्याचं प्रतिबिंब आणि काही कवितांमधून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं चित्रणही आढळतं. स्वातंत्र्यानंतर कांतांची कविता बदलली. याचं कारण म्हणजे कवीला जाणवलं की जीवनातले सारेच आदर्श ढासळले गेलेत. ध्येयशुद्धता, प्रामाणिकपणाला किंमत उरली नाही. याचं चित्र कांतांच्या नंतरच्या कवितांमध्ये जाणवतं. स्वातंत्र्यपूर्व

0: काळातली त्यांची आशावादी कविता नंतरच्या काळात निराशेचे सूर गाताना दिसते. जागतिक स्तरावर सर्व बाजूंनी भयान ग्रासलेल्या माणसाचं चित्र ती प्रकट करते. त्यानंतरचा बदल घेऊन आलेली कविता भावानुभूतीला वाहिलेली दिसते. बदललेल्या जाणीवेत त्यांच्यावर कवी भारत आंबे यांचा प्रभावही दिसतो. प्रेम कवितेत हे चित्र फारच लक्षणीय दिसतं. म्हणूनच वारा कांत यांची भावगीतं मनाला फार लोभसवाणी वाटतात. कांतांची अशी खूप गीतं आहेत जी सतत ऐकाविषयी वाटतात. प्रियकर प्रेयसीच्या अनेक मनोवस्था त्यांनी शब्दातून मांडल्या. त्यांच्या कवितेत आणि गीतांमधील प्रेमभाव कमालीचा सखोल आहे. गाढ प्रीतीच्या आणि खोल विरहाच्या मुळाशी तो खूपच एकरूप झालेला आहे. विफल प्रीतीची गीतं तर मनाला फारच विव्हळ करतात. सुधीर फडके यांनी गायलेलं हे विरहगीत खूप भिडणारं आहे. आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, कालचे वेड्या फुलाचे रंग तू मागू नको, किंवा त्या तरुतळी विसरले गीत हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे ते गीत, मुक्या मना मज भार भावना स्वरातुनी चमकते वेदना, तप्तरणे तुडवीत हिंडतो ती छाया अधरित त्या तरुतळी विसरले गीत. शततारका या संग्रहात तर कांतांनी त्यांच्या रुबाया संग्रहित केल्या आहेत. 400 कल्पना आणि चिंतन याचं दर्शन त्यातून घडतं. प्रेमासारखाच निसर्गही त्यांच्या कवितेचा मूलाधार आहे. निसर्गाचे विविध रंगही त्यांच्या कवितेत भरलेले दिसतात. नाट्यकाव्यातून कांतांनी पौराणिक पात्र रेखाटली, परंतु त्यातूनही मानवी मनाचा तरल भाव व्यक्त केला. त्यांना वाटायचं की वास्तवातही माणसांच्या सुखदुःखाचं स्वरूप तेच आहे. मात्र या पौराणिक पात्रांवरील त्यांची श्रद्धा तसूभरही ढळली नाही.
1: चिंतन या कार्यक्रमात कवी वारा कांत यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन आपण ऐकलत. लेखन प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी यांचं होतं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला ऐकूया आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार व यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता लिव्हर सिरोसिस म्हटलं तर पहिला प्रश्न हाच पडतो की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, त्यात नेमकं काय होत असतं, याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल?
1: लिव्हर हा शरीरातला म्हणजे सगळेच अवयव तसे महत्वाचे असतात, पण लिव्हर सुद्धा अतिशय महत्वाचा ऑर्गन असतं। लिव्हरने काम केलं नाही तर आपल्याला जगायला शक्य होणार नाही। एक शेवटचं उदाहरण सांगायचं म्हणजे जर लिव्हर टोटली फेल झालं तर लिव्हर बदलून घ्यावं लागतं, त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लिव्हरचं प्रत्यारोपण असं म्हणतात। तर लिव्हरचे अनेक कार्य सांगितलेले आहेत, मुख्य म्हणजे मेटाबॉलिझम, आपण कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन्स जे आपण खातो ते पूर्ण शरीराला उपयुक्त अशा स्वरूपात मिळावे त्याच्यासाठी लिव्हर त्याला मेन एक डायजेशन इंटेस्टाइन म्हणजे आतड्यामध्ये होतच, पण ते सुद्धा ते डायरेक्ट आपल्या शरीराला ते उपयोग करता येत नाही, म्हणून त्याच्यावर लिव्हरच्या थ्रू ते जाऊन त्याचं मेटाबॉलिझम होऊन ते पूर्ण शरीराला हे सगळं उपयुक्त अशा स्वरूपात ते मिळतात। तर मेटाबॉलिझम, शरीराचं मेटाबॉलिझम, इट इज द सीट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ द बॉडी। तर कार्बोहायड्रेट्स फॅट्स आणि प्रोटीन्सचा मेटाबॉलिझम तिथे होता। अनेक प्रकारचे प्रतिकार शक्ती आवश्यक गोष्टी ज्या असतात, लिव्हर जर काम करत नसेल तर प्रतिकार शक्ती माणसाची कमकुवत होते। नंतर आपण जेवणातनं काही टॉक्झिन्स जर शरीरात गेले ते दूर करणं, असे जवळपास 500 कार्य

लिव्हरचे सांगितलेले आहेत. आपण जी औषधं घेतो ती सुद्धा मेटाबोलाइज लिव्हरमध्ये होतात. औषधाने आपलं काम केलं तर ते शरीरातनं प्रमाणाच्या बाहेर ते जमा व्हायला नको म्हणून शरीराच्या बाहेर सुद्धा ते फेकावं लागतं. त्यामुळे ते सुद्धा कार्य लिव्हरमध्ये करतं. क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे रक्त गोठण्यासाठी जे आवश्यक फॅक्टर्स असतात ते सुद्धा लिव्हरमध्ये तयार होतात. हे सांगण्यामागे हे सगळे कार्य सांगण्यामागे हे कारण हे सिरोसिसमध्ये हे सगळे डिस्टर्ब होणार आहे म्हणून मी हे पार्श्वभूमी सांगतोय की हे सगळे लिव्हरचे कार्य आहेत. तर लिव्हर एक पर्टिक्युलर त्याची रचना आहे, अंतर्बाह्य एक मोठा ऑर्गन तर आहेच. मी सांगितलं बाहेरून अतिशय स्मूथ असा दिसणारा तो एकदम सपाट असा ऑर्गन आहे. तर लिव्हर सिरोसिसमध्ये काय होतं की त्याची आंतरबाह्य रचना पूर्ण बदलते. नॉर्मल लिव्हर जे बाहेरून स्मूथ दिसतं ते मग असं ओबडधोबड किंवा त्याला नॉड्युलर असं लिव्हर म्हणतात. त्याच्यात छोटे नॉड्युल्स असते तर मायक्रो नॉड्युलर सिरोसिस म्हणतात त्याला. मोठे नॉड्युल्स म्हणजे मोठे त्याचे दाणे जर असले तर मॅक्रो नॉड्युलर सिरोसिस असं म्हणतात. तर लिव्हर सिरोसिस मध्ये मी सांगितलं की बाह्य रचना बदलते. मायक्रोस्कोपिक लेव्हलवर सुद्धा नॉर्मल जे लिव्हरची एक सुंदर रचना असते की एका बाजूनी पातळ्यांकडनं इंटेस्टाईनकडनं स्प्लीनकडनं पूर्ण पचनसंस्थेकडनं येणारं रक्त लिव्हरकडे एका बाजूनी येतं. मग ते पूर्ण त्या लिव्हरच्या प्रत्येक छोट्या छोट्या पेशीच्या पर्यंत पोहोचतं. ते सर्क्युलेट होतं आणि मग ते फिल्टर होऊन म्हणजे प्युरिफाय होऊन ते पुन्हा हृदयाकडे जातं. तर ही अतिशय सूक्ष्म आणि सुंदर अशी रचना त्या लिव्हरच्या आतमधली असते आणि मग ते हे रक्त हृदयाकडे जातं. तर ही पूर्ण रचना पूर्ण टोटली डिस्टर्ब होऊन जाते. हे सगळे जे मायक्रो सर्क्युलेशन मायक्रोस्कोपिक लेवलवर जे रक्त आणि लिव्हरच्या पेशी याच्यातलं जे एक्सचेंज चालू असतं हे सगळं डिस्टर्ब होतं. पुष्कळदा हे लिव्हर सिरोसिस एकदम डायरेक्ट असं होत नाही आणि लिव्हर सिरोसिस हे डायग्नोसिस तसं पाहिलं तर बायोप्सी घेऊन करता येतं. पण त्याच्याऐवजी आजकाल क्रॉनिक लिव्हर डिसीज असा शब्द प्रयोग केला जातो. कारण क्रॉनिक लिव्हर डिसीज मध्ये लिव्हर सिरोसिस सारखेच लक्षण असतात पण तो एक सूक्ष्म मायक्रोस्कोपिक डिफरन्स असतो आणि तो तुम्हाला पेशंटला तपासल्यावर किंवा पुष्कळदा सोनोग्राफी करून की क्रॉनिक लिव्हर डिसीज सिरोसिस कडे वळत आहे का हे सुद्धा कळत नाही. म्हणून एक असं मोठा टर्मिनॉलॉजी जे तर सिरोसिसच्या पूर्वीची पण स्टेज येऊ शकते किंवा सिरोसिस येऊ शकतो असं क्रॉनिक लिव्हर डिसीज असा शब्द प्रयोग हल्ली बऱ्याच प्रमाणात मेडिकल फील्ड मध्ये वापरला जातो आणि सिरोसिस म्हणजे ही अशी लिव्हरची अंतर्बाह्य झालेला रचनेतला बदल आणि त्याच्या कार्यांमध्ये झालेला बदल आणि त्याचं फेल्युअर.

0: आज दुपारी 2 वाजून 5 मिनिट आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6 वाजून 50 मिनिट होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ प्रदेशाची वैशिष्ट्ये या विषयीची माहिती.
2: नमस्कार मंडळी. परिसर या सगळ्या अंतर्गत आज आपण महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता या विषयावर थोडं जाणून घेऊया. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूदृश्य दिसतात. खिडकीतून पाहताना कधी उंच डोंगर दिसतात, तलाव दिसतात, जंगलं दिसतात, पाणथळीची जागा दिसते, तर कधी माळरान दिसतं. आपण हा विचार करतो की ते कुठल्या प्रकारची झाडं वाढत असतील, इथे कुठल्या प्रकारचे प्राणी राहत असतील, कुठल्या प्रकारचे कीटकं राहत असतील, हे सर्व विचार मनात आपल्याला येतात. हे सर्व परिसर म्हणजे जसं डोंगर, तलाव, जंगलं आणि माळरान हे एक आपल्या परिसंस्थेचे म्हणजे पूर्ण इकोसिस्टीमचे महत्त्वाचे घटक आहेत आणि हे स्वतः एक उपपरिसंस्था किंवा स्वतःची एक इकोसिस्टीम हे बाळगून असतात. चला तर मग आपण गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी थोडंसं जाणून घेऊया. गवताळ परिसंस्था ही एक मोकळी नैसर्गिक जागा असते जिथे मोठ्या झाडांऐवजी किंवा दाट झुडपांऐवजी प्रामुख्याने गवत आणि इतर लाकूड नसलेल्या वनस्पतींचे प्राबल्य असते. ज्या प्रदेशात घनदाट जंगल होणे इतका पुरेसा पाऊस पडत नाही पण वाळवंट तयार न होणे इतका पाऊस नक्कीच पडतो अशा ठिकाणी हे प्रदेश तयार होतात. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक

0: त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसंस्थांपैकी महत्त्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. आता आपण गवताळ प्रदेशांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवत कुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इनव्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. गवताळ प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक कोणते हे आपण आता पाहूया. जैविक घटक, तर सर्वात प्रथम येतात उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स. गवताळ प्रदेशात प्रामुख्याने गवत हेच मुख्य उत्पादक असतात. काही औषधी वनस्पती, लहान झुडपे देखील प्राथमिक जैवभार म्हणजे बायोमास निर्मितीत योगदान देतात. मग येतात भक्षक म्हणजे कन्झ्युमर्स. गवताळ प्रदेशात भक्षकांचे 3 मुख्य प्रकार असतात. प्राथमिक भक्षक म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स. हे सर्व शाकाहारी प्राणी असतात जे थेट गवतावर उपजीविका करतात, जसे चरणारे सस्तन प्राणी, गाई, शेळ्या, मेंढ्या, हरण, ससे, म्हशी इत्यादी. काही कीटक, वाळवी आणि अळ्या हे प्राथमिक भक्षक आहेत. नंतर प्रकार पडतो द्वितीय भक्षकांचा म्हणजे सेकंडरी कन्झ्युमर्सचा. हे सर्व मांसभक्षी प्राणी असतात जे प्राथमिक भक्षकांवर किंवा शाकाहारी प्राण्यांवर जगतात. कोल्हे, साप, बेडूक, पाल, पक्षी इत्यादी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात. मग येतात तृतीय भक्षक म्हणजे टर्शरी कन्झ्युमर्स. यामध्ये गरुड, ससाणे इत्यादींचा समावेश होतो. हे द्वितीय भक्षकांची शिकार करतात. नंतर येतो विघटक म्हणजे डिकम्पोजर्स. यामध्ये मृत अवशेषांचे विघटन करणारे जीवाणू, बुरशी यांचा समावेश होतो. हे घटक मृत घटकांतील खनिजे पुन्हा मातीत मिसळतात, जेणेकरून उत्पादकांना पुन्हा ते उपलब्ध होतात. नंतर येतात अजैविक घटक म्हणजे अबायोटिक कंपोनंट्स. यामध्ये माती, वातावरणात आढळणाऱ्या पोषक घटकांचा समावेश होतो. वनस्पतींना हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर या घटकांची आवश्यकता असते. हे घटक माती आणि हवेद्वारे पुरवले जातात.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेली माहिती ऐकली.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा
3: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

9 सप्टेंबर 1543 मध्ये 9 महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली. वॉशिंग्टन DC हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावरून ठेवण्यात आलं 9 सप्टेंबर 1791 मध्ये. 9 सप्टेंबर 1839 मध्ये जॉन हर्शेल यांनी जगातील पहिलं छायाचित्र घेतलं. प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला 9 सप्टेंबर 1939 मध्ये. 9 सप्टेंबर 1985 मध्ये मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

9 सप्टेंबर 2001 मध्ये व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मान्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला. 9 सप्टेंबर 2009 मध्ये ठीक 9:09 आणि 9 सेकंदांनी दुबई मेट्रोचं उद्घाटन झालं. भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या 21 PSLV प्रक्षेपण केलं 9 सप्टेंबर 2012 मध्ये. आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदु हरिश्चंद्र यांचा जन्म 9 सप्टेंबर 1850 मध्ये झाला. केंटुकी फ्राईड चिकनचे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म 9 सप्टेंबर 1890 मध्ये झाला. गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि उद्योगपती नवल फिरोदिया यांचा जन्म 9 सप्टेंबर 1910 मध्ये झाला. भारतीय आणि पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोज खान यांचा जन्म 9 सप्टेंबर 1904 मध्ये झाला. भारतीय तत्वज्ञानी आणि कवी ब्रह्म मारिश हुसेन शाह यांचा जन्म 9 सप्टेंबर 1905 मध्ये झाला. भारतीय अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म 9 सप्टेंबर 1941 मध्ये झाला.

अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म 9 सप्टेंबर 1941 मध्ये झाला. सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते डेनिस रिजी यांचा जन्म 9 सप्टेंबर 1941 मध्ये झाला.

संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म 9 सप्टेंबर 1950 मध्ये झाला. कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 मध्ये झाला. गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म 9 सप्टेंबर 1910 मध्ये झाला. September 1960 मध्ये उर्दू कवी आणि शायर अली सिकंदर उर्फ जिगर मुरादाबादी यांचं निधन झालं. आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्सेतुंग यांचं निधन 9 सप्टेंबर 1976 मध्ये झालं. लावणी सम्राज्ञी सत्य भामाबाई पंढरपूरकर यांचं निधन 9 सप्टेंबर 1994 मध्ये झालं. नाटककार आणि लेखक पुरुषोत्तम दारवेकर यांचं निधन 9 सप्टेंबर 1999 मध्ये झालं. भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक अमूल कंपनीचे संस्थापक वर्गीस कुरियन यांचं निधन 9 सप्टेंबर 2012 मध्ये झालं. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा. आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर, नाही दार, नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकता आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात, हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडप

0: हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
4: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
5: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
6: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकर भरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशन यांना केंद्रस्थानी ठेवून वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानांमुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
8: 21वीं सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
7: भारताची UPI प्रणाली हे वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातलं सर्वात मोठं यश असल्याचं म्हणत सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. UPIच्या यशाविषयी पंतप्रधान म्हणाले,
8: भारत की फिनटेक स्टोरी अद्भुत रही है और इसका एक बड़ा चैंपियन है हमारा UPI. मैंने पिछले साल भी इसकी चर्चा की थी, लेकिन ये इतनी बड़ी ट्रांसफॉर्मेशन है कि जब भी फिनटेक की चर्चा होगी तो वो UPI के बिना अधूरी ही होगी.
7: वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान

0: कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा नैतिक डेटा निर्मिती मानकं वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी असं आवाहन मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किलोमीटर लांबीच्या आणि 20,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 महत्वपूर्ण टप्प्यांचंही लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या मार्गांचा समावेश आहे. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला. प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावणं शक्य होईल. त्यामुळे इंधन बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरण रक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. एका मार्गिकेत केलेल्या गुंतवणुकीतून अनेक फायदे होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर केल्या जात असलेल्या खर्चामुळे मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्मिती होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जेएनपीटी इथं झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवासी रेल्वेगाड्यांना अधिक वेगानं आणि वेळेत धावण्यास मदत होईल असं राज्यपाल म्हणाले. तर 2030 पर्यंत जेएनपीटी हे देशातलं सर्वाधिक क्षमता असलेलं पहिलं बंदर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मालवाहतूक समर्पित मार्गिकेमुळे होणाऱ्या फायद्यांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आणि जो आपला पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्यावर आपलं जे जेएनपीटी सारखं पोर्ट आहे याचा फायदा भारताच्या बृहद भागाला देण्याकरता हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प या ठिकाणी आहे. आज आपल्या देशाला ज्यावेळेस ग्लोबल सप्लाय चेनचा भाग म्हणून काम करायचं आहे त्यावेळी आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल तर लॉजिस्टिकच्या मुवमेंटची कॉस्ट. येत्या काळामध्ये मला विश्वास आहे डीएफसी ज्यावेळी पूर्णपणे आपण सुरू करू त्यावेळी 7% खाली आपण हे आणू शकू आणि त्यातनं खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर आपल्याला एक सप्लाय चेनचं एक मोठं केंद्र म्हणून या ठिकाणी आपलं काम होईल.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठीच्या प्रगती म्हणजेच आधुनिक प्रशासन आणि सहज उपलब्ध तंत्रज्ञानाच्या समन्वयातून प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्याच्या प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सोलापूर जिल्ह्यात माढा इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी आवश्यक पदं आणि खर्चाच्या तरतुदीला तसंच नागपूरमध्ये कोराडी इथं तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या प्रगती प्रकल्पामुळे आरोग्य सेवांचा विस्तार, गुणवत्ता वाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना गती मिळणार आहे. 5 जिल्हा रुग्णालयांचं श्रेणीवर्धन होणार असल्यानं 1600 खाटांची वाढ अपेक्षित असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून 70% कर्ज मिळणार आहे तर 30% राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे. दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणाऱ्या गीताचं काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, संगीतकार AR रहमान यांच्यासह आशा भोसले यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे गाणं प्रसिद्ध संगीतकार AR रहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली.

0: दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर सलाईन लावून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील सुमठाणा इथं एका तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. नाशिक जिल्ह्यातल्या येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून 3200 रोजगार निर्मिती करणारा मेगा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये या मेगा प्रोजेक्टच्या उभारणीबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पात मका प्रक्रिया आणि त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती होणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या ध्येयपूर्तीसाठी आरोग्य क्षेत्र महत्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे. राज्याला वैद्यकीय तंत्रज्ञान, डिजिटल हेल्थ, जैवतंत्रज्ञान, संशोधन आणि प्रगत वैद्यकीय उपकरण निर्मितीचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रवासी महाराष्ट्रीय संपर्क मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. ते काल भारतीय उद्योग महामंडळातर्फे आयोजित CII हॉस्पिटल टेक परिषदेत बोलत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड सावंतवाडी रोड नांदेड ही विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवेमुळे मराठवाडा आणि कोकण हे भाग प्रथमच थेट रेल्वे सेवेनं जोडले जाणार आहेत. या रेल्वेमुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातली अनेक महत्वाची शहरं आणि पर्यटन स्थळं एकमेकांशी जोडली जातील. हवामान. आज कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकरभरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो. त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
3: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. श्रोत्यांनो, आमचे यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: आणि चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.

श्रोत्यांनो, सकाळी ठीक 10 वाजता नारी विश्व या कार्यक्रमात लेखन आणि निवेदन सरिता देशमुख यांचं आणि सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. आणि सकाळी 11 वाजता आपकी फरमाईश श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आणि अवयवदानाच्या गैरसमजुतींबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. या उदात्त कार्यक्रमात सहभागी असलेल्या संस्थांचं एकमेव उद्दिष्ट हे प्रामुख्याने लोकांना मृत्यूनंतर अवयवदानाचं महत्व पटवून देणं आणि शिक्षित करणं हे आहे. यामुळे आपण अनेक जणांचे जीव वाचवू शकतो. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुस यासारखे अवयव दान करता येतात आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त लोकांचं जीवन वाचवता येऊ शकतं. परंतु समाजामध्ये अवयवदानाविषयी अनेक गैरसमज, संभ्रम आणि भीती देखील आहे आणि त्यामुळेच अवयवदानाचं प्रमाणही खूप कमी आपल्याला दिसून येतं. या सर्वावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं अंगदान जीवन संजीवनी अभियान ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेविषयी आणि अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांना. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आता मी म्हटलं तसं जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो, तर नेमकं अवयव

0: दान म्हणजे काय, कोणकोणत्या अवयवांचं आपण दान करू शकतो आणि या अभियानाविषयी थोडक्यात माहिती द्या.
1: अवयवदान म्हणजे आपल्या शरीराचे जे ऑर्गन्स असतात ते आपण मेंदू मृत्यू झाल्यानंतर दान करू शकतो. सो कुठले कुठले आपण अवयव दान करू शकतो? हृदय, फुफ्फुसे, यकृत म्हणजे लिव्हर, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियास, किडनी, आतड्या, हे सगळं अवयव आपण दान करू शकतो. आणि हा आणि हे सगळं अवयव झाले, त्याच्या व्यतिरिक्त आपण अमुक टिश्यूज ते पण डोनेट करू शकतो. जसे कॉर्निया म्हणजे डोळे, तसेही त्वचा, स्किन, इवन बोन्स, हाडे जे आहे तेही डोनेट करू शकतो. ट्रेकिया तेही डोनेट करू शकतो. सो बॉडीचे प्रत्येक भाग जे आहे,
0: संपूर्ण बॉडी पण
1: आणि फुल बॉडी पण डोनेट करू शकतो. सो हे सगळं पॉसिबल आहे आणि ते लिगल आहे. त्यांना गव्हर्नमेंटने सगळं ऑफिशियली परमिट केलं, मान्यता दिलेली आहे. तर हे सगळं आजची तारीख मध्ये संभव आहे.
0: बरोबर. आता मी ज्या अभियानाचा उल्लेख केला, राज्य शासनाने जो सुरू केलाय, तो अभियान मग नेमका काय आहे?
1: सो ह्याच्यामध्ये आपण आजची तारीख मध्ये आपण जर बघायला गेलो तर ज्या लोकांना अवयवदानाची गरज आहे तशी संख्या आजची तारीख मध्ये महाराष्ट्र राज्यात 9000 पुढे आहे. आणि त्याच्यामधून फक्त 10% लोकांना किंवा त्याच्यापेक्षा कमी लोकांना अवयव मिळतो. सो तुम्ही जर हे बघायला गेले की किती लोकांना गरज आहे, जे नोंदणी केलेली आहे आणि ते वेटिंग मध्ये आहे आणि ज्यांना मिळतो त्याच्यामध्ये फार मोठा गॅप आहे.
0: खूपच
1: गॅप आहे. सो ते गॅप कमी करण्यासाठी जनजागृतीची फार गरज आहे. सो हे जनजागृती सामान्य लोकांमध्ये गरज आहे, डॉक्टरची मंडळीमध्ये गरज आहे, पॅरामेडिकल वर्कर्स मध्ये गरज आहे. सगळ्यांमध्ये जागृती आली आणि जे काही गैरसमज आहे ते सगळं क्लिअर झालं तर आपण हे संख्या वाढू शकतो आणि हे जे गॅप आहे ते आपण कमी करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त त्यांची संख्या घेतलेली आहे ज्यांना नोंदणी केलेलं आहे, जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे.
0: न केलेले पण खूप असतात.
1: न केलेले पण किती असतो की त्यांना माहिती आहे का मिळणार नाही तर मग कशाला नोंदणी करायचं. सो एक खूप मोठी लिस्ट आहे. तर ते गॅप कमी करण्यासाठी हे अभियानची गरज होती आणि म्हणून मला अभिमान आहे की महाराष्ट्र राज्यातनं एवढं मोठं अभियान हातात घेतलं.
0: सर, तुम्ही त्या समितीचे ज्या संचालक आहात त्याला रोटो सोटो असं म्हटलं जातं, तर ह्या नेमक्या राज्य अवयवदान समितीचं काम काय चालतं आणि ही कधी स्थापन झाली?
1: सो ऍक्च्युली 1994 हे ऑर्गन ऍक्ट पास झालं, केंद्र सरकारने केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातने हे अडॉप्ट केलं. आणि आपल्याकडे आपली पद्धत होती ज्याच्यातनं आपण अवयवदानची जागृती चालू केलं होतं आणि सगळं माहिती दिलं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते सगळं आपण ठरवलं होतं. 2011 आणि 2014 मध्ये ह्याच्यामध्ये चेंजेस केले गव्हर्नमेंटने आणि ते महाराष्ट्र राज्याने अडॉप्ट केले. त्याच्यानंतर 2017 हे रोटो सोटोची स्थापना KEM हॉस्पिटल मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी झाली.
0: मुंबईतल्या KEM
1: हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहे ते मोठं वैद्यकीय कॉलेज आहे आणि हॉस्पिटल पण आहे, तिकडे ह्याची स्थापना झाली. आणि तिकडनं आता पूर्ण राज्यात जे काय अवयवदानासाठी अवेअरनेसचे कॅम्पेन्स असतात ते चालू होतात. जे अवयव डोनेट होतात ते कसं आपल्याला कोणाला द्यायचं त्याची लिस्ट मेंटेन करण्यासाठी, जे ज्यांना गरज आहे त्यांची लिस्ट मेंटेन करायची आणि गव्हर्नमेंटला सल्ला द्यायची की आपण पॉलिसीज मध्ये काय चेंज करू शकतो ह्याच्याबद्दल, हे सगळं सोटो रोटोचे काम आहे.
0: त्या समितीतर्फे केलं.
1: हे सोटो म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी आणि रोटो म्हणजे जे पश्चिम भारत कोण आहे त्याच्यामध्ये गुजरात, दमण आणि दीव, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, ह्या सगळ्यासाठी पण आपण
0: रोटो आहे. आणि केंद्र सरकारची पण नोटो आहे मला वाटतं.
1: आणि केंद्र सरकार जे बघते ते नोटो आहे म्हणजे नॅशनल, ते पूर्ण देशासाठी.
0: बरोबर. आता मी जे मगाशी उल्लेख केला की लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत किंवा संभ्रम असतो, तर हे गैरसमज नेमके लोकांमध्ये काय आहेत आणि ते तुम्ही कसे काय दूर कराल?
1: तुमचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे की लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे. ह्याच्यामध्ये अमुक गोष्ट आहे जे लोकांना एकदम क्लिअर माहिती असायला पाहिजे. एक की अवयवदान केल्यानंतर विधुप्रदा येत नाही. दुसरं, देहाचे अंत्यविधी पूर्णपणे करता येतात आपल्याला. आणि सगळ्या धर्मामध्ये याला जीवनदानाचे कार्य मानतात.
0: अच्छा.
1: तर असं कुठलाही धर्म नाही आहे जे म्हणतात की असं नाही करू शकतो आपण. अवयवची विक्री व खरेदी दोन्ही कायद्याने कम्प्लीट गुन्हा आहे.
0: अच्छा.
1: दान केलेलं अवयव विकले जात नाही आणि त्याचे वितरण शासन मान्य संस्थातर्फे पारदर्शकपणे केले आहे. सो त्याच्यामध्ये काहीच मॅन्युप्युलेशन

0: ऑपरेशन्स होत नाही, काही वर खाली होत नाही, जे नियमप्रमाणे ज्यांना नंबर लागतो त्यांनाच हे ऑर्गन भेटतो.
1: बरोबर. पण आता ही नेमकी प्रक्रिया सांगा ना, की जर एखाद्याला अवयव हवा असेल तर त्यांनी कसं काय अप्लाय करायचं, आणि ज्यांना द्यायचं असेल त्यांनी सुद्धा हे प्रोसिजर कसं करायचं?
0: सो ज्यांना हे ऑर्गन्सची गरज आहे ते काय करू शकतात, तुम्ही जसं कोणाला किडनीची गरज आहे तर तुम्ही तुमचे किडनीचे डॉक्टर कडे जायचं.
1: अच्छा.
0: आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे.
1: अच्छा.
0: मग ते जर त्या हॉस्पिटलमध्ये संभव असेल, म्हणजे अनेक हॉस्पिटल असतात ज्यांना ह्याच्यासाठी परवानगी मिळेली आहे.
1: अच्छा.
0: सो ज्यांना परवानगी आहे, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही आहे, ज्याच्यामध्ये हे ऑलरेडी परमिशन आहे ट्रान्सप्लांट करायची, तसे सेंटरमध्ये आपली नाव नोंदणी होऊन जातो.
1: अच्छा.
0: तिकडनं महाराष्ट्र राज्यात ते ZTCC म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर जे असतो तिकडे ते नाव जातो आणि तिकडे ऑफिशियली नाव नोंदणी होतो. सो नाव नोंदणी करताना काही खर्च होत नाही.
1: अच्छा.
0: हे कम्प्लिटली फ्री ऑफ चार्ज आहे. नाव नोंदणी करायच्या आधी तुमची कंडिशन आहे की नाही ट्रान्सप्लांट साठी त्याची अमुक टेस्टिंग होतात.
1: अच्छा.
0: ते टेस्ट झाल्यानंतर ते तुम्हाला फिटनेस मिळतो आणि ते फिटनेस नंतर हे सगळं नाव नोंदणी
1: होतं.
0: एकदा नाव नोंदलं झालं मग त्याच्यानंतर ते लिस्ट प्रमाणे जेव्हा आपला नंबर लागेल आणि अवेलेबल झालं तर तुम्हाला फोन येईल, तुम्हाला हॉस्पिटलला जायचं, तिकडे अमुक टेस्ट होणार की त्या दिवशी तुमची फिटनेस आहे की नाही ट्रान्सप्लांटची, आणि मग ट्रान्सप्लांट होतो. सो प्रत्येक ऑर्गन्स मध्ये
1: तसं फॉलो
0: केला जातो. जे ज्यांना डोनेट करायची इच्छा आहे, सो दोन प्रकारची मृत्यू असते. एक ज्याला आपण सांगतो मेंदू मृत्यू म्हणजे काय?
1: ब्रेन स्टेम डेथ
0: म्हणजे पूर्ण ब्रेन कम्प्लीट परमनंटली डेथ झालंय आणि पण बाकीचं शरीर चांगलं आहे, बाकीचे ऑर्गन्स अजून काम करतोय. कोणाच्या ब्रेन मध्ये हेमरेज झालं म्हणजे रक्तस्राव झाला मेंदू मध्ये, किंवा कोणाला मोठा ऍक्सिडेंट झाला, ब्रेन इंजुरी मेजर झाली आहे, कोणाला स्ट्रोक झालाय, ब्रेन मध्ये मेजर क्लॉट आलाय, त्याच्यामुळे मेंदू मृत्यू झाली आहे. सो असे लोक जे अवयवदान करू शकतो. सो अशी कंडिशन मध्ये डॉक्टर्सची टीम फॅमिलीला येऊन सांगणार, परिवारजनांना सांगणार की आम्हाला असं वाटतोय की हा मेंदू मृत्यू असू शकते. जर तसं झालं तर डॉक्टर्स त्याची टेस्टिंग करणार.
1: अच्छा.
0: की खरोखर मेंदू मृत्यू झाली आहे की नाही. ते टेस्टिंग कशी होतो? चार डॉक्टर्सची कमिटी असते
1: एखाद्या हॉस्पिटलमध्ये.
0: हे पण जे पद्धत आहे, जे ब्रेनस्टेम डेथ डिक्लेअर करायची पद्धत जी आहे, ते त्याच्यासाठी पण हॉस्पिटलला पहिलेपासून गव्हर्नमेंटची परवानगी लागते आणि ते जे कमिटी ऑफ डॉक्टर्स जे आहे त्याची पण नोंदणी गव्हर्नमेंट कडे असते. तेच करू शकतात, सगळे डॉक्टर करू शकत नाही. सो ते चार डॉक्टरची कमिटी असते, ते येऊन दोनदा 7 तासाच्या गॅप मध्ये टेस्टिंग करते आणि बघते की खरोखर ब्रेनस्टेम डेथ झाली आहे की नाही. ते 7 तासाच्या गॅप मध्ये दोनदा झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण मेंदू मृत घोषित करतो.
1: अच्छा.
0: एकदा मेंदू मृत घोषित झाले मग त्याच्यानंतर जे तिकडे समन्वयक असतात, कोऑर्डिनेटर्स जे आपण सांगतो हॉस्पिटलचे, ते जाऊन फॅमिलीला विचारणार की हा मेंदू मृत्यू आता झालेली आहे, तुमची अवयवदान करायची इच्छा आहे की नाही. जर त्यांची फॅमिलीला मग त्यावेळी भरपूर माहितीची गरज पडते, ते सगळं त्याला दिली जाते,
1: समुपदेशन केलं जातं.
0: करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग जर फॅमिलीची परवानगी असेल तर अवयवदानच्या प्रोसेस असतो, त्यांची सही झाल्यानंतर फॉर्म वगैरे भरून मग ते ऑपरेशन करून ते सगळं अवयवदान घेऊन मग जे ज्यांना गरज आहे
1: घेतलं जातं. आणि त्यांना मात्र संपूर्ण बॉडी मिळते, म्हणजे त्यांना जर काही धार्मिक विधी करायचे असतील.
0: बिलकुल. ते इनफॅक्ट जसं सर्जरी नंतर एकदम सुंदर प्लास्टिक सर्जरी मध्ये कसे टाके घेतात, त्या प्रकारने एकदम क्लीन छान पैकी, म्हणजे कुठल्याही प्रकारची डिस्फिगरमेंट विद्रूप होत नाही, ते इम्पॉर्टंट असतो. सो ते आपण त्याच्यामध्ये मेन करतो की जे रिस्पेक्ट जे आपल्याला द्यायला पाहिजे अशा लोकांना ते आपण देतो.
1: बरोबर आहे. तर मंडळी, आताच आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाचं महत्व जाणून घेतलं, परंतु या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच पुढच्या भागातही सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोत्यांनो, सुगम संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि श्रीधर फडके यांनी गायलेलं शिरीष देशपांडे यांचं गीत. संगीत श्रीधर फडके यांचं आहे.

0: अनुराधा पौडवाल आणि श्रीधर फडके यांनी गायलेलं गीत आपण ऐकलत. गीतकार होते शिरीष देशपांडे आणि संगीत श्रीधर फडके यांचं होतं. श्रोत्यांनो, सुगम संगीताच्या या कार्यक्रमात घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: सौमित्र यांचं गीत आता ऐकवित आहोत. स्वर आणि संगीत मिलिंद इंगळे यांचं आहे.

सुगम संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना, संगीतबद्ध केली आहे अनिल मोहिले यांनी.

श्रोत्यांनो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं आणि श्रोत्यांनो या रचनेबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो सकाळचे 8 वाजताहेत. सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकणार आहात. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात समाचार प्रभातसाठी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: over to Shagun Chopra.
1: Thank you, Saira. Russia says BRICS can bridge Iran-UAE gap, writes Hindustan Times. The Tribune writes Modi-Putin bilateral on September 11, Sukhoi 57 sale, tech transfer on table. The newspapers have widely covered PM Modi inaugurating infrastructure projects. The Asian Age headlines PM unveiled 35,000 crore projects. The Tribune writes India-China holds second LAC flag meet in 2 days. After the tragic incident of building collapse in Satyaniketan area in Delhi, the matter has reached the Supreme Court. The Pioneer writes, safety of PGs in Delhi under Supreme Court lens. The Hindu writes, Supreme Court mulls ban India's safety regulations for student hostels. And finally, Dinin Express writes, 60 years of Star Trek, fans pass down not only shared language but values too, adding that Star Trek functions as connective tissue between fans past and present. And with that, it's back to you, Saira.
0: Thanks, Shakun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi says UPI is undisputed champion of India's fintech success story. Defence Minister Rajnath Singh describes Indian community in Sri Lanka as important bridge between the two countries. US says it destroyed 5 Iranian oil tankers in Persian Gulf after attacks on American warship. Canada imposes retaliatory tariffs of up to 50% on more than 600 US goods. Rain likely to lash large parts of central, south, east and west India between September 12 and 21 before southwest monsoon begins its seasonal retreat. And in tennis, Arina Sabalenka and Francis Tiafoe enter semi-finals of US Open in New York. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a great day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 23 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण माह अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
4: 21वीं सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
3: भारताची UPI देयक प्रणाली वित्त तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी ठरली असून सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यासोबतच वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण काल मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे स्वतंत्र झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा अधिक मालगाड्या धावू शकतात, त्यामुळे इंधनाची बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरणाचं संरक्षण

त्यासारखे अनेक फायदे होत आहेत. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जेएनपीटी इथं झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदी यांनी अलिराजपूरच्या दुर्गम आदिवासी प्रदेशांना राष्ट्रीय रेल्वे ग्रीडशी जोडणाऱ्या टांडा रोड आणि वडोदरा दरम्यान नवीन प्रवासी रेल्वे सेवेसह न्यू सानंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी या मालवाहू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी काल कोलंबो दाखल झाले. श्रीलंकेतील सर्वोच्च नेतृत्वाशी मजबूत सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. काल त्यांनी श्रीलंकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील संबंध इतिहास, संस्कृती आणि विश्वासावर आधारित असून संकटाच्या वेळी भारत नेहमीच श्रीलंकेसोबत खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी भारताच्या वेगानं वाढत असलेल्या आर्थिक वृद्धीचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 22 सप्टेंबरला गुजरातमधील एकता नगरमध्ये 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित करण्यात येणार आहेत. एकता नगर इथं होणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप मिळेल. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे आजपासून देशभरात राष्ट्रीय पोषण माह अभियान राबवण्यात येणार आहे. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी ही राष्ट्रीय पोषण महिन्याची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. आहारातील विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधील ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातील विकासासाठी शिक्षण तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 10 वर्ष या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे. याच अनुषंगानं वाराणसीत तसंच महाराष्ट्रातील पालघरमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा परस्पर हल्ले सुरू झाल्यानं पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. त्यामुळे या प्रदेशात संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची भीती वाढली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC गेल्या 2 दिवसात अमेरिकेच्या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकी सैन्यानं इराणचे कच्चे तेल घेऊन जाणारे 5 टँकर्स नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणनं जॉर्डनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्यांचं निरसन करून घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना पथकर अर्थात टोल भरण्यातून सूट देण्यात येणार असल्याची घोषणा काल महाराष्ट्र सरकारनं केली. मुंबई बंगळुरू महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच कोकणाकडे जाणाऱ्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत ही सूट लागू राहील. यासाठीचे प्रवाशांनी जवळची पोलीस स्थानकं, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमध्ये गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन असे लिहिलेले विशेष स्टिकर रूपी पास मिळवून ते वाहनावर लावावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. परतीच्या प्रवासासाठीही हा पास वैध राहणार आहे. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाला काल नवी दिल्लीत

0: केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर पीटी उषा, क्रीडा सचिव हरिरंजन राव आणि संघनायक सहदेव यादव उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय पथकाच्या अधिकृत जर्सीचं अनावरण करण्यात आलं. खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्याचा दबाव न घेता त्याकडे संधी म्हणून पाहावं आणि त्या संधीचं रुपांतर यशात करावं असं आवाहन मांडवीय यांनी यावेळी बोलताना केलं. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीपूर्वीच्या टप्प्यात देशात मॉन्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान मध्य, दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारताच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागानं आज ईशान्येकडील राज्य तसंच बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, नागालँड आणि ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही पुढील 3-4 दिवसात विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण माह अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 8:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत प्रसारित करत आहोत. श्रोते हो, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या सोहळ्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं काल मुंबईत आगमन झालं. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर इथं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डिजिटल पेमेंट आणि वित्तीय समावेशन या क्षेत्रातील भारताचं नेतृत्व अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं तसंच विकसित भारत 2047 दृष्टिकोनाला गती देण्याच्या मुख्य उद्दिष्टानं आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. माननीय पंतप्रधानांनी या परिषदेच्या आयोजन स्थळी भरवण्यात आलेल्या फिनटेक प्रदर्शनाला भेट दिली आणि मार्गदर्शनही केलं. सुरुवातीला ग्लोबल फिनटेक फेस्टिवलचे अध्यक्ष श्री क्रिस गोपाल कृष्णन यांनी प्रास्ताविक केलं.
2: सर, दिस इयर्स थीम इज पोटेन्शियल टू इम्पॅक्ट एजेंटिक AI, टोकनायझेशन अँड क्वांटम, ट्रस्टेड कनेक्टेड ग्लोबल सिस्टम्स फॉर इन्क्लुसिव्ह फायनान्स. द युनिकनेस ऑफ द इंडियन मॉडेल हॅज ऑलवेज बीन इन्क्लुजन, विच इज युअर मंत्र टू. सर, दिस इयर वी एक्सपेक्ट 100,000 plus delegates, 8,000 plus participating institutions, 1,200 plus speakers, 500 plus investors, 5,000 plus startups, 450 plus sessions, 350 plus exhibitors, 200 plus product launches, making this one of the largest such gatherings in the world. GF platform stands to make finance more inclusive, technology more responsible, and collaboration more meaningful. On behalf of the entire financial and fintech community, we extend our sincere gratitude to the Honorable प्राइम

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्सवर. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. लेखन आणि निवेदन सरिता देशमुख यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविध तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: नारी विश्व या कार्यक्रमात सर्व सखींचं मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख खूप खूप स्वागत करते.

मैत्रिणींनो, प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरतं अपयश येतं, मन खचून जातं. पण अशाही परिस्थितीत जे झगडणं सोडत नाहीत तेच जिंकतात. चला तर मग आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच एका अभिनेत्रीचा खडतर आयुष्याचा प्रवास. सखींनो, लीला चिटणीस या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या पहिल्या सुशिक्षित आणि आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्या काळात अभिनेत्री होणं हे थोडं अवघडच होतं. अशा काळात लीला चिटणीस यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि अभिनय क्षेत्रात आपलं स्थान कायम केलं. 1941 मध्ये आंघोळीच्या साबणाची जाहिरात करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या, कारण त्या काळात परदेशी अभिनेत्रीच जाहिरातीत असायच्या. हा विक्रम त्यांनी मोडला. त्यांना पहिली लक्स गर्ल म्हणून ओळखल्या जातो. 9 सप्टेंबर या दिवशी धारवड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण नागपूर येथे झालं. नागपूर विद्यापीठातून BA ची पदवी त्यांनी मिळवली. महाराष्ट्राची पहिली ग्रॅज्युएट महिला आणि हिंदी सिनेमातील पहिली ग्रॅज्युएट सोसायटी लेडी म्हणूनही त्यांची ओळख आहे. काही काळ शाळेत शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं होतं. 1938 मध्ये नाट्य मन्वंतर या संस्थेच्या उस्ना नवरा या नाटकातून मालतीच्या भूमिकेने रंगभूमीवर प्रवेश केला. 1935 मध्ये धुवाधार आणि 1936 मध्ये छाया या चित्रपटांमुळे त्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. कंगन, बंधन, झुला, आझाद या चित्रपटात अशोक कुमार यांच्यासोबत त्यांची जोडी खूप लोकप्रिय झाली. अशोक कुमार त्यांना आपले लकी चार्म मानत होते. 1948 मध्ये शहीद या चित्रपटापासून त्यांनी चरित्र अभिनेत्री म्हणून काम सुरू केलं. त्यानंतर आवारा, गाईड, साधना, मां यांसारख्या चित्रपटात त्या दिलीप कुमार, देव

आनंद राज कपूर यांच्या आईंच्या भूमिकेत गाजल्या. त्यांनी कंचन, किसी से ना कहना या चित्रपटांची कथा निर्मिती आणि दिग्दर्शन सुद्धा सांभाळलं आहे. चंदेरी दुनियेत हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पैसा बोलतो आहे, संत तुळशीदास, एक होता राजा, पहिली मंगळागौर इत्यादी मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.

मैत्रिणींनो, दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा केला जातो. कोणताही अपघात, आजार किंवा इजा झाल्यावर डॉक्टर येण्यापूर्वी दिला जाणारा तात्काळ उपचार म्हणजेच प्रथमोपचार. या ज्ञानामुळे जीव वाचू शकतो, जखम वाढण्यापासून रोखता येते आणि बरे होण्याचा वेळ कमी होतो म्हणजेच बरे होण्यास मदत मिळते. यासाठी सामान्य लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक प्रथमोपचार दिवस हा दिवस साजरा केला जातो. 1859 मध्ये सॉल्फेरिनोच्या लढाईत जखमी सैनिकांना पाहून व्यापारी हेनरी ड्युनंट खूप प्रभावित झाले. त्यांनी अ मेमरी ऑफ सॉल्फेरिनो पुस्तक लिहिले आणि नंतर रेडक्रॉसची स्थापना केली. लोकांना प्रथमोपचाराचं महत्त्व कळावं म्हणून 2000 साली इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीने या दिवसाची घोषणा केली. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. यामागे काही उद्देश आहेत, जसे की जखमी व्यक्तींचे प्राण वाचवणे, जखमी व्यक्तीला वाईट परिस्थितीतून बाहेर काढणे आणि आरोग्याला प्रोत्साहन देणे. प्रथमोपचार किटमध्ये बँडेज, अँटीसेप्टिक क्रीम, कापूस, वेदना स्प्रे, बर्नॉल, ताप, डोकेदुखी, पोटदुखीची औषधे, गरम पट्टी इत्यादी साधनं वापरली जातात. या दिवसाची दरवर्षी वेगळी थीम असते. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये जागतिक प्रथमोपचार दिन

शनिवारी 12 सप्टेंबरला आहे आणि दोन नावं या थीमबद्दल दर्शवली जात आहेत. स्थलांतरितांच्या संदर्भात प्रथमोपचार आणि डिजिटल जगात प्रथमोपचार ही यावर्षीची थीम आहे. याचा उद्देश एकच आहे की सामान्य माणसाला प्रथमोपचार शिकवणे आणि त्याचा फायदा करून देणे.

मैत्रिणींनो, या महिन्यात इतके उपवास असतात तर काही वेगळा पदार्थ खायला आपल्याला आवडेल हो की नाही? फक्त उसळ भगर हे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना तुम्हाला पण? तर मैत्रिणींनो, आता गणपती हरितालिका हे सण सुद्धा येणार आहेत, तेव्हा उपवास तर असतोच. मग चला आज नवीन काही वेगळे उपवासाचे पदार्थ तुम्हाला सांगते आहे. तुमच्यासाठी पहिली रेसिपी आहे साबुदाणा लाडूची. यासाठी साहित्य असं आहे: 1 वाटी साबुदाणा, पिठी साखर अर्धी वाटी, तूप, कापलेले काजू आणि बादाम आणि थोडे मनुके आणि हो विलायची पावडर नक्की घ्या. हे लाडू कसे बनवायचे तर सुरुवातीला साबुदाणा थोडा तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा थोडा गरम असतानाच मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर चाळणीने चाळून सुद्धा घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये तूप चांगलं फेटून घ्यायचं आणि त्यामध्ये पिठी साखर, साबुदाणा पावडर, काजू बदाम, विलायचीची पावडर हे सगळं एकत्र घालून चांगलं मिक्स करायचं आहे आणि नंतर ह्या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू करायचे. जर मिश्रण फार कोरडं झालं असेल तर थोडं दूध आपण यामध्ये वापरू शकतो आणि उपवासासाठी वेगळा काहीतरी म्हणून कधीतरी हे लाडू आपण करू शकतो आणि हे लाडू 2-3 दिवस टिकू सुद्धा शकतात. म्हणजे हे लाडू आपण 2-4 दिवस खाऊ शकतो. मैत्रिणींनो, साबुदाण्यापासूनच नेहमी आपण उसळ, साबुदाणा वडा, साबुदाणा खीर असे पदार्थ खात असतो, पण नेहमी तेच ते नको म्हणून आज आणखी एक वेगळा पदार्थ म्हणजेच साबुदाणा रसमलाई. हा पदार्थ तुमच्या उपवासाच्या मेनूमध्ये एक ताजातवाना बदल घडवून आणू शकतो. चला तर मग याची सोपी पाककृती आपण आता जाणून घेऊया. तर त्यासाठी लागणारं साहित्य आधी तुम्ही लिहून घ्या. 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे, दूध घट्ट आणि ताजं मलाईदार 1 लिटर घ्यायचं आहे, साखर 3 ते 4 चमचे मोठे, काजू 1 चमचा मोठा, मोठा 1 चमचा बदाम घ्यायचा आहे आणि मोठा 1 चमचा पिस्ता आणि 1 छोटा चमचा तूप घ्यायचा आहे. आता ही साबुदाणा रसमलाई कशी करायची बघूया. तर सर्वात आधी साबुदाणा स्वच्छ धुवून 4-5 तास भिजत ठेवा. साबुदाणा पूर्णपणे विरघळण्याऐवजी मऊ होईल याची खात्री करून घ्या आणि जास्तीचे पाणी काढून टाका आणि थोडा वेळ तसाच ठेवा. नंतर साबुदाणा हलक्या हाताने कुस्करून घ्यायचा आणि आवश्यकतेनुसार थोडा उकडलेला बटाटा किंवा एखादा चिकट पदार्थ जो उपवासाला चालतो असा आपण त्यात घालून मिश्रण तयार करू शकतो. हातांना तूप लावून या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळून घ्या. या दुधामध्ये केशर आणि विलायची पावडर घाला. दूध थोडं घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. साखर घालून चांगलं मिसळा. यामध्ये हळूहळू तयार केलेले साबुदाणा गोळे सोडायचे. त्यांना मंद आचेवर काही वेळ शिजवा. गोळे मऊ झाल्यावर आणि दुधाचा स्वाद त्यात चांगला मुरल्यावर गॅस बंद करा. गोळे खूप जास्त आचेवर शिजवायचे नाहीत, नाहीतर ते फुटू शकतात. तर मैत्रिणींनो, आता तयार झालेली साबुदाण्याची रसमलाई एका सर्विंग बाउल मध्ये काढा. त्यावर बारीक चिरलेले बदाम, काजू आणि पिस्ते टाकायचे आणि ही रसमलाई किंचित गरम किंवा फ्रीज मध्ये थंड करून आपल्याला सर्व्ह करता येते. तर मैत्रिणींनो, हे साबुदाण्यापासून तयार होणारे 2 काहीतरी वेगळे पदार्थ, म्हणजे जे नेहमीच्या पदार्थ

पेक्षा थोडे वेगळे आहेत. यांची पाककृती आपण लिहून घेतली आहे, तर हे पदार्थ मैत्रिणींनो नक्की तुम्ही करून बघा आणि आम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे पत्राद्वारे नक्की कळवा.

सर्व महिलांना माहिती हव्या अशा काही किचन टिप्स आहेत ज्या तुम्हाला आज मी सांगणार आहे। गृहिणींचं आवडतं ठिकाण म्हणजे आपलं स्वयंपाकघर, आणि स्वयंपाकघर जेवढं स्वच्छ आणि नीटनेटकं असेल तेवढाच आपला मेंदू शांत राहतो, हो की नाही मैत्रिणींनो? जर तिथे पसारा दिसत असेल तर आपल्याला ती स्वयंपाक खोली नकोशी वाटते आणि डोक्यात खूप चिडचिड होतं, हो की नाही मैत्रिणींनो? तर मैत्रिणींनो, सर्वात जास्त वेळ आपण किचनमध्ये घालवत असतो, अशा वेळेत जर काम करताना काही टिप्स आपल्याला माहिती झाल्या आणि आपण त्या लक्षात घेतल्या तर आपलं काम सोपं होईल, आणि म्हणूनच आज मी काही किचन टिप्स तुम्हाला सांगणार आहे। आपण स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ ठेवावं, किचन ओटा, शेगडी, ओव्हन, मिक्सर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत। रोजच्या रोज स्वयंपाक खोली स्वच्छ करण्याची आपल्याला सवय असावी। हात स्वच्छ धुतल्यानंतरच स्वयंपाक खोलीत कामाला सुरुवात आपण करावी। दिवसभरामध्ये आपण किचनमध्ये वापरलेल्या वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्या, आणि किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण लिक्विडचा वापर करू शकतो। आपल्या घरामधील तुपाचे भांडे, तेलाची बॉटल किंवा कॅटली असेल, या भांड्यांच्या खाली त्याच्या मापाच्या

नीट ठेवाव्यात. किंवा न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण असेल ते डबे ते झाकण आपण त्या खाली ठेवू शकतो, ज्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाहीत आणि ओटा आपला व्यवस्थित राहतो आणि आपल्याला सतत तो ओटा किंवा तेलाचे डाग पुसावे लागणार नाहीत. किचन मधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून एकदा तरी तो डबा धुवून उन्हात वाळवावा, ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत. मैत्रिणींनो, किचनमध्ये वास येऊ नये यासाठी एक खास टिप्स आहे. म्हणजेच जेव्हा आपण टाइल्स किंवा फरची पुसतो तर त्यात थोडं जाडं मीठ टाका, म्हणजे ती फरची निर्जंतुक सुद्धा होईल आणि वास सुद्धा येणार नाही. आणि भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात. चिरल्यानंतर त्या धुवू नयेत. चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यांमधील महत्वाचे शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जाऊ शकतात. जर भाज्यांचा हिरवा रंग तसाच कायम ठेवायचा असेल तर त्यासाठी एक टिप्स आहे की भाज्या शिजवताना त्यात एक चमचा खाण्याचा सोडा टाका, त्यामुळे त्यांचा हिरवा रंग तसाच टिकून राहतो. हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकण ठेवूनच शिजवाव्या, त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत. आणि कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात, त्यामुळे तुमच्या आहारात तुम्ही कच्च्या भाज्यांचा भरपूर उपयोग घ्या. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या काही आजच्या तुमच्या स्वयंपाक घरासाठी टिप्स ज्या तुम्हाला उपयोगी पडतील.

0: मैत्रिणींनो, घड्याळ मला खुणवते आहे कारण कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा आजपुरती मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख आपली या कार्यक्रमातून रजा घेते आहे. परत भेटूयात येत्या कार्यक्रमात नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन सरिता देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 10:30 झाली आहेत. थोड्याच वेळात ऐकूयात गीत गंगा या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोत्यांनो आता प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम.
3: गीत गंगा.

नमस्कार श्रोत्यांनो, गीतगंगा या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमातील हे पहिलंवहिलं गीत आम्ही घेतलं आहे क्लासमेट्स या चित्रपटातून. हर्षवर्धन वावरे आणि बेला शेंडे यांनी गायलेलं हे गीत गुरु ठाकूर यांचं आहे. संगीत अमित राज यांनी दिलं आहे.

चांदणे शिंपीत जा या चित्रपटातील शीर्षक गीत आपण ऐकलत. स्वर अनुराधा पौडवाल यांचा होता. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. गीत गंगा या कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी आणि चित्रपट गंमत जम्मत.

0: अनिल अरुण यांच्या संगीत निर्देशनात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलत. धूमधडाका या चित्रपटासाठी युगल स्वर सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हार्डीकर यांचा होता. श्रोत्यांनो, कार्यक्रमात घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

दुनियादारी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. स्वर सोनू निगम, सायली पंकज आणि सहकाऱ्यांचा होता. मंगेश कांगणे यांचं हे गीत होतं आणि संगीत पंकज पडघन यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, गीत गंगा या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गीत.

0: चौकट राजा या चित्रपटातील गीत आपण ऐकलत, स्वर आशा भोसले यांचा होता. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोत्यांनो, सकाळचे 11 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: 5 मेगाहर्ट्जवर श्रोत्यांनो गीत गुंजन अंतर्गत आपकी फरमाइश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत।
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन गीत गुंजन।

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपकी फरमाईश या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोत्यांनो, आपकी फरमाईश या कार्यक्रमातील पहिलं हे गीत आहे गुरु या चित्रपटातील. श्रेया घोषाल आणि उदित नारायण यांचे स्वर आहेत, गुलजार यांचं गीत आहे आणि संगीत निर्देशन AR रहमान यांचं. या गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत अमरावती येथून रमेश चंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, सरोज कांबळे, हिरामण शेंडे आणि सुहास शेंडे. प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघ बहादरपूर रथ चौक जिल्हा जळगावचे श्रोते आहेत संतोष कुमार सोनार, नरेंद्र दंडगवाळ, रवींद्र सोनार, सन्नी आणि मुन्ना आणि बंडूदादा. ग्राम आर्णी अमराईपुरा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ येथून पत्र पाठविणारे हे श्रोते आहेत श्री नंदकुमार शिवरामवार, सौरीनाताई शिवरामवार, सार्थक शिवरामवार, अथर्व शिवरामवार आणि समस्त शिवरामवार परिवार. एक रिश्ता रेडिओ श्रोता संघ अंबई, तालुका सिल्लोड आणि जिल्हा औरंगाबाद येथून पत्र पाठविणारे हे श्रोते आहेत अनिल कुमार घोडके, सौ वैशाली अनिल घोडके, प्राजक्ता घोडके, वैष्णवी घोडके, गायत्री घोडके आणि यज्ञेश घोडके. श्रोत्यांनो, ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या मनातील गुरु या चित्रपटातील हे छानसं गीत.

कलियुग या चित्रपटातील गीताता ऐकूया राहत फते अली खान यांच्या स्वरात. सईद कादरी यांची शब्दरचना आहे आणि संगीत अन्नू मलिक यांचं. हे गीत ऐकण्याकरिता पत्र पाठविणारे श्रोते आहेत राहडगाव कॅम्प अमरावती येथून श्याम किटे, वंदना किटे, भाविका किटे, शंकर किटे, उषा किटे, आदेश किटे, यश किटे, कार्तिक किटे आणि दिलीप रामेकर. धुमाळवाडी रोड अकोले जिल्हा अहमदनगर इथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत सुनील साठे, लता साठे, शुभम साठे आणि शुभांगी साठे. त्रिमूर्तीनगर नागपूर इथून पसंती कळविणारे श्रोते आहेत प्रकाश इंगोले, सौ नलिनी इंगोले, प्रणव आणि प्रणाली इंगोले. ऋषिकेश श्रोता संघ अयोध्यानगर राळेगाव येथून हे पत्र प्राप्त झालं आहे विनोद कुमार ढवळे, सौ वेणुताई, कुमारी रुचा, प्रतीक भुसारी आणि प्रथमेश ढवळे यांचं.

रामलखन या चित्रपटातील गीत आपण ऐकलत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांचं हे गीत होतं आणि संगीत निर्देशन लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीतासाठी फरमाईश कळविणारे श्रोते होते देवदेवेश्वर श्रोता संघ अमरावती येथून दिलीप लकडे, सुरेखा लकडे, सारंग लकडे, शुभांगी लकडे आणि शुभम लकडे यांच्यासोबतच विराज मोहिते, ज्योती मोहिते आणि तेजस्वी मोहिते यांनी सुद्धा याच गीतासाठी हे फरमाईश केली होती. संभाजीनगर तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथून पत्र पाठविणारे श्रोते होते मांगीलालजी तुनगर, सवच्छला तुनगर, कुमारी प्रतीक्षा तुनगर, सुमित कुमार तुनगर आणि अमोल कुमार तुनगर. जरूळ वरूळ येथून बाबासाहेब वाडोदे, आदि चर्पे, युवराज कनिरे, बी टी वाडोदे आणि पंकज वाडोदे यांनी पत्र पाठविलं होतं.

श्रोत्यांनो, कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत पी सावळाराम आणि संगीत वसंत देसाई यांचं. हे गीत ऐकण्याकरिता पत्र पाठविणारे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि परभणी येथून गणेश हारगावकर. कृष्णानगर टी व्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून फरमाईश कळविणारे श्रोते आहेत नाना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे, सीमाताई डोंगरदिवे, रीमाताई डोंगरदिवे, दीक्षाताई डोंगरदिवे, राहुल डोंगरदिवे, सकुबाई डोंगरदिवे, सुवर्णा मोहोड आणि जगदीश मोहोड. बेर्डी येथून याच गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, सुभाष सव्वा शेरे आणि अर्जुन गवणेकर. श्रोत्यांनो, ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे छानसं गीत.

चांदणी या चित्रपटातील गीतात ऐकूया आशा भोसले आणि विनोद राठोड यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांचं गीत आहे, शिवहरी यांनी संगीत निर्देशन केलं आहे. श्रोत्यांनो, या गीतासाठी पत्र पाठवणारे श्रोते आहेत नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसुया जाधव, मंगेश जाधव, आकाश आणि पप्पू. प्रवीण नगर अमरावती येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत चंदू आप्पा हातोले. साईनगर आरवी येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत नरेंद्र मिरगे, प्रियदर्शिनी मिरगे, डॉक्टर रामकृष्ण मिरगे आणि रंजना मिरगे. देशमुख पेठ अकोलाचे श्रोते आहेत महेंद्र जैन, नागेश जैन, पारस जैन, जयेश जैन, ऋषभ जैन आणि संयम जैन. श्रोत्यांनो, ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या मनातील चांदणी या चित्रपटातील हे छानसं गीत.

शिवहरी यांच्या संगीत निर्देशनात संतोष आनंद यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा होता. प्रेमरोग या चित्रपटातील हे गीत होतं. श्रोत्यांनो, या गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते होते कल्याणनगर अमरावती येथून रमेश किल्लेकर, अंश किल्लेकर, अनुराग किल्लेकर, अभिषेक किल्लेकर आणि श्यामाबाई किल्लेकर. लहान उमरी अकोला येथून पत्र पाठविणारे श्रोते होते अनुप कुमार धोरण, मिथिल, नकुल, सौरभ, उद्धव धोरण आणि दिनेश तरोळे. पळशी तालुका खामगाव येथून फरमाईश कळविणारे श्रोते होते विजय शेगोकार, रेणुका शेगोकार, ऋषिकेश शेगोकार आणि जयश्री शेगोकार. भारती रेडिओ श्रोता संघ दसरा चौक अंजनगाव सुरजी येथून पत्र पाठविणारे श्रोते सह्याद्री धनंजय बोबडे, दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, भारती कळसकर, आर्यन आणि अर्पण. श्रोत्यांनो, एक बार मुस्कुरा दो या चित्रपटातील गीत आता ऐकूया. किशोर कुमार यांच्या स्वरात, गीतकार आहेत इंदिवर, संगीतकार ओपी नय्यर आणि या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत दुर्गई सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता आणि परभणी येथून सी आर कुलकर्णी, वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री स्वराज आणि मिलिंद सरकटे, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती, वडनेर भुजंग येथून हे पत्र पाठविणारे श्रोते आहेत भुजंगराव देशमुख, राजकुमार अंबाळकर, राजूभाऊ राऊत, दामू मोहोळ, पंकज मोहोळ आणि संदीप भालेकर.

देवता या चित्रपटातील गीत आता ऐकूया, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीतकार आहेत शरद निफाडकर आणि संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी. या गीतासाठी पत्र पाठविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट कुष्टा बुद्रुक, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे, संयोगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली आणि पार्थ हागोणे, सोबतच विजय वडतकर. राजपूतपुरा नांदगाव पेठ येथून हे पत्र पाठविणारे श्रोते आहेत मोहन कुमार रघुवंशी, माधवी रघुवंशी, मंगेश रघुवंशी, निलेश रघुवंशी, विनायक चांदे आणि तात्या ठाकूर. मुक्काम जामठी तालुका वरुड, जिल्हा अमरावती येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत मुकेश कासलेकर, दिनकर कासलेकर, विमल कासलेकर, विशाखा कासलेकर. श्रोत्यांनो ऐक

0: धर्मवीर या चित्रपटातील हे गीत आता ऐकवीत आहोत. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे. आनंद बक्षी यांचं संगीत निर्देशन लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आहे आणि हे गीत ऐकण्याकरिता फरमाईश कळविणारे श्रोते आहेत मुक्कम पोस्ट पातुर्डा खुर्द तालुका संग्रामपूर येथून मनोहर नांदोकार, उर्मिला नांदोकार, श्रेया मुकळकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदोकार, आशिष नांदोकार, कोमल नांदोकार आणि समस्त नांदोकार परिवार मुक्कम पोस्ट खांबुरातील तालुका जिल्हा अकोला इथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत गोपाल टाले, भारती टाले, नारायणराव टाले, प्रमिला टाले, श्रुतिका टाले, सागर गवई आणि शिवकुमार टाले.
1: ओ मेरी महबूबा.

श्रोत्यांनो, आपकी फरमाइश या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत आहे कटी पतंग या चित्रपटातून. राहुल देव बर्मन यांच्या संगीत निर्देशनात आनंद बक्षी यांची गीतरचना आणि स्वर आहे किशोर कुमार यांचा. या गीतासाठी फरमाइश कळविणारे श्रोते आहेत माऊली रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट दाभा तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ येथून सौनंदाताई घावडे, रमेशराव गावडे, कपिल गावडे आणि प्रज्वल बाहुटे. याच गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत गांधीबाग अकोला येथून रमेश कटनकर, धनंजय कटनकर, खुशबू नंदिनी चैताली आणि वैशाली कटनकर. अंजनगाव बारी जिल्हा अमरावती येथून पत्र पाठविणारे श्रोते आहेत सचिन खंडारकर, मयुरी खंडारकर, यश, जय, प्रशांत आणि समर्थ खंडारकर.

0: कटकटी पतंग या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. स्वर किशोर कुमार यांचा, गीतकार आनंद बक्षी आणि संगीत राहुल देव बर्मन यांचं होतं. श्रोत्यांनो, आपकी फरमाइश या कार्यक्रमात आपण सुद्धा आपली फरमाइश पत्र पाठवून पूर्ण करू शकता. त्यासाठी आमचा पत्ता असा आहे, आपकी फरमाइश द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ अमरावती. चला तर श्रोत्यांनो, सरिता देशमुखला अनुमती द्या, भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता. यावेळी दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पॉक्सो कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर मीरा जोशी यांचा ललितबंध अवघा रंग एक झाला.

0: मधिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पॉक्सो कायदा या विषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, प्रत्येक कळीला उमळण्याचा अधिकार असतो, पण काही वेळा निर्दयी हात त्या कळ्यांवर घाव घालतात. बालपण हे फुलपाखरासारखं नाजूक असतं, त्याच्या रंगांवर भीतीची सावली पडू नये म्हणून समाजानं आणि कायद्यानं सतर्क राहणं गरजेचं आहे. अशाच बालकांच्या संरक्षणासाठी भारतात पॉक्सो कायदा अस्तित्वात आला, बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणारा हा कायदा. आज ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्याकडून या कायद्यासंबंधी आपण माहिती करून घेणार आहोत. महिला हक्कासाठी सातत्यानं लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे. वर्षाताई या बीकॉम LLB आहेत. गेली 36 वर्ष त्या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतात. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळालाय. विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणाऱ्या या तिसऱ्या भारतीय आहेत. कमला भसीन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं यांनी मराठीत भाषांतरही केलेलं आहे. त्यांनी किशोरवयीन मुलांचे 250 अधिक गट करून 2500 मुलांना जीवन कौशल्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. स्वागत करूया ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांचं. नमस्कार. वर्षाताई, पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सुरुवातीला सांगा, या कायद्याची गरज का भासली असावी?
1: खरं तर खूप विरोधाभासी वाटू शकतो हा शब्द, की बालकांच्या संदर्भाने होणारा लैंगिक अत्याचार. बालक म्हणजे 18 वर्षाखालची लेकर, मुलं आणि मुली दोघेही, आणि 18 वर्षाखालच्या मुलांना, म्हणजे आता 10व्या वर्षी मुलींना पाळी येऊ लागलेली आहे बदललेल्या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून. पण साधारणपणे 10व्या वर्षी जरी पाळी जरी आली तरी तिला आपण समजतंय, ती प्रौढ आहे असं आपण 18 वर्षानंतर म्हणतो. मतदानही त्याच्यानंतर होतं, लग्नाची परवानगी आपण 18 नंतर देतो, पण 18 पर्यंत आपण तिला बालक समजतो, तिला किंवा त्याला. आणि तोपर्यंत त्यांचे लैंगिक अवयव या सगळ्यासाठी विकसित झालेले नसतात. आणि ते विकसित झालेले जरी असले तरी ते वापरण्यासाठीची जी क्षमता, जी आर्थिक परिस्थिती, ती समज, मानसिकता, हे सगळं त्यांच्याकडे नाहीये. म्हणून आपण त्यांना बालक म्हणतो. असं जरी असलं तरी त्यांच्या संदर्भाने अगदी 10 पेक्षाही खालच्या वयातल्या, अगदी 4 वर्षाच्या जन्मलेला, म्हणजे अलीकडे मी 8 महिन्याच्या मुलीवर झालेले अत्याचार पाहिलेले आहेत. त्यामुळे बदललेल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये 8 महिन्याच्या बालिकेसोबत सुद्धा ह्या घटना घडू शकतात. आणि हे जेव्हा निदर्शनाला आलं की केवळ आपल्याकडची भारतीय न्यायसंहिता किंवा आताची पूर्वीचं जे IPC हे बालकांच्या संदर्भाने होणाऱ्या लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी पुरेसं नाही, एक प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधकात्मक काही व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि बालकांच्या संदर्भाने होणारे हे अत्याचार, पोलीस स्टेशनला ज्या पद्धतीने स्त्रिया किंवा इतरांच्या संदर्भाने होणारे गुन्हे आपण हाताळतो तसे हाताळता येणार नाहीत. तसे हाताळताना खूप अडचणी येतात त्या बालकांना, त्याचा उलट ट्रोमा होतोय. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा या पद्धतीच्या कायद्याची गरज बोलली गेली. त्याच्या आधी जे जे ऍक्ट आपल्याकडे होताच, त्याच्या

0: बाल संरक्षण मंडळ आपल्याकडे होती, पण तरी सुद्धा स्वतंत्र कायद्याची गरज भासावी इतक्या मोठ्या प्रमाणावर बालकांच्या संदर्भाने अत्याचार होताना दिसले. अलीकडेच एपस्टीन फाईलची पण चर्चा आपण ऐकली, तिथेपासून ते आपल्याकडे नसरापूरमध्ये झालेली घटना असेल किंवा बदलापूरमध्ये झालेला मुलीच्या संदर्भाने उल्लेख आपण केवळ प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं म्हणून करतो, पण माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 30-30 गुन्हे दाखल आहेत आजच्या तारखेला. आणि म्हणून ह्या कायद्याची गरज आणि कायद्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण घेतलेल्या न्यायालयांची निर्मिती केली गेली. आणि हा कायदा 46 वेगवेगळ्या कलमांचा कायदा आहे आणि बालकांना संरक्षण देईल, बालकांची मानसिकता लक्षात घेईल आणि मग ती केस हाताळली जाईल असं वातावरण देईल असे डायरेक्शन्स कायद्यामध्ये दिलेले आहेत. आणि हा कायदा चालवण्यासाठी न्यायालयांना सुद्धा काही डायरेक्शन्स कायद्याअंतर्गतच दिलेले आहेत, काय करा आणि काय करू नका. आपल्याकडे कमिशन आहे, म्हणजे जसं महिला आयोग आहे आपल्याकडे, तसा बाल आयोग पण आहे आपल्याकडे, ज्याला आपण चाइल्ड राईट कमिशन म्हणतो. तिथेपासून ते गाव पातळीवरती अंगणवाडी स्तरावरती अंगणवाडी आणि ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण स्तरामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या वाड्या वस्त्यांवरती आणि गावामध्ये आपल्याकडे बाल संरक्षण समिती, बाल हक्क संरक्षण समिती, व्हिलेज चाइल्ड राईट प्रोटेक्शन कमिटी आहे. पण हे एरवी प्रमाणेच की तिथे तो बोर्ड लावलेला असतो, अंगणवाडी ताई त्याच्यावरती आपलं नाव टाकते, ग्रामसेवकांचं नाव आणि मोबाईल नंबर टाकलेला असतो, त्याच्यावर काही सदस्य कार्यरत असतात, पण ते कागदावरच राहत. मुलांच्या संदर्भाने गावामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्याची नोंद घ्यावी, म्हणजे चाइल्ड मॅरेज होत असेल तर, घरामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार कमी जास्ती होत असेल तर, त्यांची पळवापळवी होत असेल तर, त्यांना चाइल्ड लेबर म्हणून कामाला लावत असतील तर, या सगळ्याच्या संदर्भाने त्या बालहक्क संरक्षण समितीने काम करणं अपेक्षित आहे. त्याच वेळेला पोक्सो अंतर्गत जर काही लैंगिक अत्याचार होत असतील तर त्याच्याही संदर्भाने त्यांनी कामकाज करावं असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याकडे ही सगळी व्यवस्था दिलेली आहे, कायदा अतिशय सक्षम दिलेला आहे आणि या कायद्याच्या संदर्भाने खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत आहेत. न्यायालय पण अतिशय संवेदनशीलपणे, आणि न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले की 6 महिन्याच्या आतमध्ये ते निकाले निघाले पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे नुसते तारीखवर तारीख तारीखवर तारीख असं ह्या कायद्याच्या बाबतीत चालणार नाहीये.
1: बरोबर.
0: आणखीन एक विशेष गोष्ट याच्यामधली अशी आहे की लैंगिक अवयव तर तयार नाही आहेत बालकाचे, मग लैंगिक अत्याचार कसे? तर स्किन टू स्किन टच असण्याची गरज नाही. त्या बालकाचं पोर्नोग्राफिक इमेजेस वापरणं, चुकीचे चाळे त्यांना करायला लावणं, त्याच्या संदर्भाने चुकीच्या गोष्टी त्याच्या फोटोग्राफी करणं, त्याची व्हिडिओग्राफी करणं, आपल्या मोबाईल मध्ये अशा पद्धतीचे पोर्नोग्राफी बालकांच्या संदर्भाने फोटोग्राफ्स किंवा त्यांच्या संदर्भाने असले व्हिडिओ जर सेव्ह केले तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आहे. त्या बालकाची त्यांच्या कुटुंबाची पूर्ण गोपनीयता सांभाळली पाहिजे. पहिला कायदा की ज्याच्यामध्ये वृत्तपत्रांना डायरेक्शन दिलेली आहेत, बातमी आली तुमच्याकडे तर काय करा आणि काय करू नका, हे मीडियाला सुद्धा त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलेले आहेत. पोलिसांनी सुद्धा वर्दीमध्ये जाऊन स्टेटमेंट घ्यायचं नाहीये.
1: अच्छा.
0: कारण त्या बालकाला भीती वाटू शकते. घटना घडलेली पहिली इन्फॉर्मेशन आली पोलिसांकडे की तातडीनं जाऊन त्याचे स्टेटमेंट घेत असताना सामाजिक कार्यकर्ते काउन्सिलर तिथे हजर राहतील, युनिफॉर्म शिवायचा अधिकारी तिथे असेल, होता होईल ती महिला असेल आणि ते बालक जिथे कम्फर्टेबल असेल,
1: म्हणजे घरी असेल तर घरी,
0: घरी असेल तर घरही, घरी असेल ते म्हणाले की इथे नाही आपण तिथे बसू. समजा घरातलाच कोणीतरी आरोपी आहे तर
1: बरेचदा, आणि असंच असं कोणीतरी जवळच असतात, नातेवाईक,
0: जवळचे नातेवाईक असतात, ओळखीतली माणसं असतात, जवळच्या घरातल्या कोणीतरी असू शकतं, त्यामुळे जिथं ते कम्फर्टेबल नाहीये. लेकरं फार छान कम्युनिकेट करतात, त्यामुळे ते जे बालक जिथे कम्फर्टेबल असेल तिथे ते स्टेटमेंट घेतलं जावं असं कायद्यात म्हटलेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि अलीकडे नुसतं शारीरिक होणारे अत्याचाराचा संदर्भ नाही तर पोर्नचा नुसता संदर्भ नाही तर अशा बालकांचा वापर करून मोठे मोठे जे टुरिस्ट प्लेस आहेत तिथे अशा बालकांच्या संदर्भाने बाल लैंगिक पर्यटन वाढलेलं आहे.
1: फारच दुर्दैवी आहे.
0: अशी काही लॉजेस, अशी काही ठिकाणं आहेत असं रेकॉर्डवर आलेलं आहे आणि बाहेरून परदेशातून वगैरे असे लोक येऊन अशा पद्धतीने त्यांचा गैरवापर करतात असे संधीसाधू लोक आहेत असं तिथे पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भाने सुद्धा त्याच्या संदर्भातही पोलीस

0: निगराणी ठेवणं हे अपेक्षित आहे. पण मग तक्रार कोण नोंदवणार? म्हणजे ही मुलं तर सज्ञान नसतात किंवा त्यांना पळून आणलेलं असतं, टुरिस्ट आलेले असतात, त्यांनी त्यांचा गैरवापर करून ते निघूनही गेलेले असतात. पण मग दाद कशी?
1: मोठ्या प्रमाणावर मिसिंग आपल्याकडे अलीकडे दाखवत होत्या, मुलींची मुलांची पळवा पळवी अलीकडेच पुणे किंवा सातारा किंवा ह्या भागातल्या मुला मुलींच्या पळवा पळवीच्या खूप मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट्स पण आले आणि बातम्या पण येत आहेत. त्यामुळे ही पळवून नेलेली मुलं असू शकतात, त्यामुळे त्यांचं रेस्क्यूचं एक व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्याच वेळेला या पद्धतीच्या

0: मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट्स पण आले आणि बातम्या पण येत आहेत, त्यामुळे ही पळवून नेलेली मुलं असू शकतात, त्यामुळे त्यांचं रेस्क्यूचा एक व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्याच वेळेला या पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत त्यावेळेला त्यांचे जवळचे नातेवाईक बहीण आई हे जेव्हा तक्रार घेऊन येतात ना त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सुरक्षित करणं गरजेचं असतं. ही गोष्ट त्या बालकांनी सांगू नये ह्याच्यासाठी आरोपी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून व्हायलंट होऊ शकतात. आपल्यापेक्षा कमकुवत प्रजातीला आपण कसेही वापरू शकतो आणि इतक्या लेवलवर जर त्यांचे हार्मोन्स या पद्धतीने हे करत असतील तर त्यांच्यावरती कोणताही सोशल दबाव राहिलेला नाही. करणारे जर आरोपी बघाल ना, भावकी गावकी याच्या सगळ्याच्या संदर्भाने जो एक प्रेशर होतं ते बदललेल्या अर्बनायझेशन मध्ये, अलीकडे आम्ही ते रुर्बनाइज पण म्हणायला लागलो, रुरल कम अर्बन असं म्हणून एक रुर्बनाइज पण व्हायला लागले. तिथे कोणाला कोणाचा पाय पोस नाही, कोणाला कोणी विचारणार नाही, अशा वातावरणामध्ये पोर्नोग्राफिक ते सगळं बघणं मीडियामध्ये आणि गरज पडली तर टीमनी जाऊन ते वापरणं ह्याला लेजिटिमसी मिळतीये. लीगली जरी हे चुकीचं असलं तरी याला जो वचक असायला पाहिजे अशा पालकांनी सोडवायला जाणं, त्या मुलांना पाठीशी घालणं, हे जे प्रकार घडत आहेत ते थांबणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या पद्धतीच्या टुरिझमला जर कोणी उठून जात असेल, हे काय जाणं आहे, जाऊन तिथे काय करतात आणि अशा पद्धतीनं ते बाधित तर होत नाहीत, अशा पद्धतीच्या गोष्टी तर तिथे करत नाहीत, हे तपासलं गेलं पाहिजे. आणि तिथल्या तिथल्या पोलीस स्टेशनची आणि त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या पद्धतीच्या घटना तिथे घडता कामा नयेत.
1: बरोबर,
0: म्हणजे हा प्रिव्हेंटिव्ह भाग झाला.
1: जेव्हा अशी दुर्दैवी घटना घडते त्यावेळेला कोणतं मोठं चॅलेंज निर्माण होतं?
0: एक तर त्या बालकाला त्याच्याकडून ते स्टेटमेंट काढून घेणं, ते रेकॉर्डवर आणणं आणि ते आणलेलं स्टेटमेंट परत न्यायालयासमोर परत रेकॉर्ड करणं, हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम अधिकाऱ्यांना करावं लागतं. आणि खूपदा ही बालक ही स्पेशल बालक असू शकतात, म्हणजे ती
1: व्यक्तही होऊ शकतात,
0: गतिमंद असू शकतात, ती गतिमंद असू शकतात, ती मूकबधिर असू शकतात, ती अंध असू शकतात, त्यांच्याकडून तज्ज्ञ माणसांच्या मदतीने ते स्टेटमेंट्स घ्यावी लागतात. त्यामुळे अशा तज्ञांची मदत घ्यावी असं कायद्यात म्हटलेलं आहे. गरज पडली तर अशा तज्ञांना बोलवा आणि त्यांच्या मदतीने एव्हिडन्स रेकॉर्ड करा. त्या आरोपी समोर हे करता कामा नये हे पण नोंदवलेलं आहे.
1: अच्छा,
0: आणि 29 कलम जे आहे ह्या कायद्याचं, ह्या कायद्याचा संपूर्ण आत्मा जे आहे त्याच्यामध्ये त्या बालकांनी एकदा त्या निष्पाप निर्व्याज लेकरांनी एकदा स्टेटमेंट सांगितलं तर ते परत साक्षी पुरावे आणून सिद्ध करण्याची गरज नाही.
1: अच्छा,
0: प्रिझम्पशन आहे इनोसन्स, इट इज प्रिझ्युम्ड बाय द कोर्ट. कोर्ट हे गृहीत धरेल की बालक सांगतंय, निर्व्याज निष्पाप बालक, त्याच्यानी न्यायालय म्हणेल की हे लैंगिक अत्याचार आहे.
1: बरोबर,
0: आणि आरोपीला
1: वगैरे गरज
0: ऍब्सोल्युटली नाही. हा सगळ्यात मोठा आत्मा आहे ह्या कायद्याचा 29वा कलम, आणि त्या कलमानुसार आणि म्हणून ह्या कायद्याची गरज होती. हे दुसऱ्या कुठल्या भारतीय न्याय संहितेमध्ये इतरत्र तुम्हाला बघणार नाही. आणि मग आरोपीला सिद्ध करावे लागेल मी निर्दोष कसा आहे. त्यांनी त्याचे साक्षी पुरावे आणावे आणि स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावं. सरकारी पक्षाचं, पोलीस पक्षाचं हे काम संपलं. एकदा त्या बालकाचं कम्फर्टेबल वातावरणामध्ये व्यवस्थितपणे त्याचं एकदा स्टेटमेंट घेतलं तर कोर्ट विल प्रिझ्युम चाइल्ड इनोसन्स असं म्हटलेलं, त्या बालकाचं निर्व्याज आणि निष्पाप असणं आणि त्याचं स्टेटमेंटवर कोर्ट पुरावा म्हणून त्याच्या अफिडेव्हिटवर आणि त्याच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवेल. आणि समोरच्या पार्टीला, मग आरोपी पक्षाला, स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल. त्यामुळे याच्यामध्ये बालकाच्या बाजूनी व्यवस्था उभी आहे. हे सगळं बालकांच्या संदर्भाने होत आहे, त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे बाल संरक्षण समिती गाव पातळीवर तयार केलेले आहेत. कारण ह्या गोष्टी घरामध्ये घडत आहेत, परिसरामध्ये घडत आहेत, जवळच्या नात्यामध्ये घडत आहेत, आणि फक्त मुलींच्या संदर्भाने घडत आहेत असं समजू नका. मुलांनाही या पद्धतीने वापरलं जातं आणि फक्त पुरुषच असे अत्याचार करतात असंही समजू नका. असे अत्याचार स्त्रियाही करू शकतात.
1: बालकांचा जो गैरवापर होतोय त्याच्याबद्दलचे जे गुन्हे दाखल होत आहेत, तुमच्या मते याच्या मागची कारण काय असू शकतील?
0: त्याच्यामध्ये खूपदा घरातला कलह असू शकतो, जमिनीचे वाद असू शकतात, चुकीची प्रेम प्रकरण, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपची कारण असू शकतात, किंवा व्यापारी संबंध, उद्योग व्यापाराचे संदर्भ असू शकतात. बालकांचा आपल्या आर्थिक असल्या बांधणींच्या साठी किंवा वैयक्तिक

0: लैंगिक असल्या वर्तनाच्या साठी म्हणून बालकांचा गैरवापर होताना दिसतो. सगळ्यात पहिली मी विनंती तुमच्या माध्यमातून समस्त लोकांना करीन की बालक जेव्हा बोलतात तेव्हा कृपा करून नीट ऐका.
1: बरोबर.
0: ते काकांच्या सोबत मी जाणार नाही अशी ती मुलगी म्हणत असते. आपल्याला वाटते काका एवढे मोठे वयस्क, ती पोरग एवढंच बारकी पोरगी, काय हरकत आहे तिने जायला. जेव्हा ती सांगते ना बॅड टच गुड टच शिकवत बसायची गरज नाही. लेकरांना वासना आणि प्रेम ह्यातला फरक समजतो. आपल्याकडे मुलांसाठी वेळच नाहीये आणि तो वेळ जेव्हा आहे तेव्हा आपल्याला आर्थिक परिस्थिती अशी आहे की आपल्याला 8-8, 10-10 तास दुसऱ्या व्यवस्थेच्या ताब्यात आपले लेकर देऊन जावं लागतंय कामाला.
1: तेच म्हणणार होते की आज पाळणा घरात काही आया नोकरी जाताना ठेवून जातात किंवा घरी सुद्धा काही नानी किंवा अशा ठेवलेल्या असतात सांभाळायला आणि त्यांनी जर कधी काही अत्याचार केले तर तुम्ही जे म्हणालात ते मुलांनी सांगतायत ते लक्ष द्यायला हवं किंवा त्यांचे हावभाव पण टिपायला हवेत. जसं भूक लागलेली आपल्या मुलांची आपल्याला कळतं तसं मालकांनी हे पण लक्ष ठेवायला हवं किंवा मुलगा शांत बसून राहतोय रडतोय तुम्ही म्हणालात तसं की कोणाबरोबर तरी जाण्याचं नाही म्हणतोय घाबरायला लागलाय अचानकच शाळेत जाणं नाही म्हणतोय तर थोडं नक्कीच आपण तिथे लक्ष द्यायला हवं कारण त्यांच्यावर अत्याचार होतात त्याच्यानंतर किती मानसिक त्रासातून ते कुटुंबही जात असतं आणि तो मुलगाही नकळत्या वयात त्याच्यावर हे काहीतरी घडलेलं असतं त्याच्याबाबत त्याच्यामुळे तो त्या छळ्यातनं जात असतो. आपण त्या मुलांसाठी अजून काय करू शकतो याच्यातनं
0: स्वत्वाची जाणीव न झालेली मुलं आहेत त्यामुळे त्यांना आपल्याला हे अलर्ट तर करावंच लागेल पण आपल्याला आपल्या मुलांना क्वालिटी टाइम द्यावा लागेल क्वांटिटी टाइम देण्यापेक्षा. त्यामुळे त्यांना वी शुड बी गुड लिसनर्स. आपल्याला थोडं ऐकावं लागेल मुलं काय म्हणतात नॉन व्हर्बली काय म्हणतात आणि व्हर्बली काय म्हणतात म्हणजे शब्दांनी काय बोलतात आणि आपल्या कृतींनी काय सांगतात याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि ज्या व्यवस्थेच्या ताब्यात आपली मुलं आपण देतोय ना त्या व्यवस्थेच्या ताब्यात देत असताना त्या सगळ्या व्यवस्था यांना हे प्रशिक्षण असलं पाहिजे कायद्याचं. त्याचे एक इंटरव्ह्यू जेव्हा घेणार ना तेव्हा या कायद्याचं सगळं त्यांना आपण सांगितलं पाहिजे. म्हणजे मी आता ठरवलं की माझ्या नातवाला सांभाळायला जर माझ्याकडे बाई राहणार असेल तर मी तिची मेडिकल चेकअप करणार कारण ती आवश्यक आहे कुठला तिला आजार नाही ना हे बघणं जेवढं आवश्यक आहे
1: बरोबर
0: तेवढंच ती सायकोलॉजिकली फॅमिली लेवल आणि ह्या सगळ्यामध्ये सुखी आहे ना व्यवस्थित आहे ना ती आर्थिक गरज म्हणून आली ना तिच्या काही चुकीच्या गोष्टी ती कुठेतरी फेरफिरायला घेऊन गेल्याने दुसऱ्या पुरुषांच्या ताब्यात माझं लेकरू ती देऊ शकते चुकीचं वागू शकते तर तिचं वर्तन कसं आहे आणि तिला हा कायदा आपण सांगितलेला पाहिजे. म्हणजे वी आर अवेअर हे समोरच्याला सांगितलं पाहिजे की असा कायदा आहे बरं का आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि हा प्रशिक्षणाचा भाग आहे. त्यामुळे पाळणाघरात आपण सगळ्या ह्या गोष्टी खूप खाजगीपणे करतोय सध्या. ह्याला थोडं इन्स्टिट्यूशनल स्वरूप देण्याची गरज आहे. याला संस्थात्मक स्वरूप देऊन या प्रशिक्षणांना बाकीच्या गोष्टी आपण बघतोय की खायला ठेवलं की नाही डबा ठेवला की नाही कपडे नीट ठेवले की नाही मग स्वच्छता बाळगली की नाही मग त्या वेळेत आल्या की नाही मग त्या वेळेत हे सगळं बघतो. त्याच्याबरोबर ही सायकोलॉजिकल या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे आणि गरज पडली तर तिला पण अशा गोष्टींना समुपदेशनाला प्रायर घेऊन जाऊन मग आपण एंगेज केलं पाहिजे. त्यामुळे कायदा चालवण्याची वेळ कुणावर येऊ नये आणि अशा मुलांच्या संदर्भाने ज्या वेळेला ती वेळ येईल त्यावेळेला आपल्याला कायद्याची माहिती असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे असं स्पेशल न्यायालय आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे आहे असं बालगृह कुठे आहे बाल संरक्षण मंडळ कुठे आहे बाल संरक्षण समिती कुठे आहे याच्या विषयीची माहिती लोक प्रश्न निर्माण झाल्यावर आम्हाला शोधत येतात. आधीच आपल्याला ती माहिती असली आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग असला आई म्हणून त्या गावातली एक बचत गटातली महिला म्हणून त्या गावातल्या महिला मंडळाची एक महिला म्हणून किंवा आपण कामावर जरी जात असतो तरी तिथून सुद्धा तिथे माहिती ती घेणं आणि आपण नंतर गुगल करायला लागतो हे सगळं शोधायला लागतो. तर मला असं वाटतं की याची माहिती असणं अशा पद्धतीचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी करणारी एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे आहे आपल्याकडे स्वतंत्र न्यायालय आहे आणि तिथे गेल्यावर आपले अधिकार काय आहेत.
1: खरंय
0: खूपदा आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आपले अधिकार माहित नाहीत कोर्टात गेल्यावर आपले अधिकार माहित नाहीत काय करा आणि काय करू नका माहित नाही पुराव्या कामी काय काय न्यायचं ते आपल्याला माहित नाही. आपण शिकले सवरलेले असतो पण याच्या बाबतीमध्ये आपण कार्यात्मक साक्षर नसतो. आंघोळ बिंघोळ घालून घेऊन जातात मुलांना झालं का सगळे पुरावे नष्ट. समजा काही कमी जास्ती लैंगिक संबंध प्रयत्न झाला असेल आणि त्या लेकराला आंघोळ घालून घेऊन गेले तर आम्हाला काहीच पुरावे मिळत नाहीत. मेडिकल पुरावा तातडीनं त्याची मेडिकल चेकअप टेस्ट करून त्याच्या संदर्भातले पुरावे गोळा करून 48 तासाच्या ते जायला पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट होतच नाही आणि ते न करणं ही कधी कधी स्ट्रॅटेजी असू शकते. आरोपी सुटतो ना
1: खरे काही पुरावेच सापडत
0: नाही.

0: काहीच मिळत नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत आहेत ना, त्या गोष्टींचं थोडं कार्यात्मक, म्हणजे मला फार छान वाटलं की आपण आपण रेडिओच्या माध्यमातून लोकांशी बोलतोय, तर मला वाटतं की कोर्टात प्रत्यक्ष चालवणारे वकील आणि घरात घडणारी घटना याच्यामध्ये खूप मोठा प्रवास आहे. आणि त्या प्रवासातल्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत की काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि ते करत असताना निर्भयपणे एखाद्याच्या बाबतीमध्ये हे चुकीचं घडलं असेल, जसं आता नसराळपूरच्या बाबतीमध्ये हे त्या माणसाने तीनदा केलेलं होतं,
1: खरंय.
0: एखाद्याचं हे बिहेव्हिअर पॅटर्न असेल तर अशा माणसाला तो बाहेर येणार नाही, तो पॅरलवर बाहेर येणार नाही, असा माणूस गावात असणार नाही, असा माणसाच्या संदर्भाने ग्रामसभा घेतली जाईल, तंटामुक्तीमध्ये त्याला चाप लावला जाईल, त्याला ही शिस्त लावली जाईल, हे पाहणं
1: म्हणजे पहिल्यांदाच लोकांनी
0: आवाज उठवला पाहिजे.
1: गैरवर्तन केलं त्याच वेळेला
0: आणि तो उठवल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकल्यावर परत तो सुटून येतो, परत तो सुटून येतो आणि मग त्याची कॉन्फिडन्स वाढतो असं चुकीचं वागण्याचं. त्याला वाटतं माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. तर गावामध्ये तंटामुक्ती समिती समोर हे विषय घेऊन वेळीच त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, सगळ्या बाकीच्या गोष्टी, रस्ता कुठे झाला, आणखीन काय कुठे झालं, हे जसं बघताय तसं त्या बाल हक्क संरक्षण समितीचं काय चाललंय आणि त्या समितीसमोर काही तक्रारी नाहीत ना, गावातली काही मुलं पळवून नेली नाहीत ना, कुणी कुठं हरवली नाहीत ना मुलं, काही मुलांच्या संदर्भाने काही चुकीचं घडलं. मोठी मुलं छोट्या मुलांना गावात आजही ती पद्धत आतापर्यंत होती, मारुतीच्या मंदिरात एकत्र झोपायला जायची आणि मुलांना हे चुकीच्या गोष्टी तिथे मुलं मोठी मुलं छोट्या मुलांना करायला लावायची. हे आम्ही सुरुवातीच्या काही काळात जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हाही मी पाहिलेलं आणि अशा तक्रारी हाताळलेल्या आहेत आम्ही. त्यामुळे असं नका समजू की मुलं मुलांच्या सोबत ह्या चुकीच्या गोष्टी करू शकतात आणि आपल्या सोबत हे चुकीचं झालं हे बोलायला ते मूल धजवावत नाही, कारण त्या मोठ्या मुलाचा प्रेशर असतं त्याच्यावर.
1: बरोबर आहे.
0: घरी जाऊन सांगशील तर बघ ते असं करीन तसं करीन असं, तो घाबरून राहतो. त्यामुळे त्याच्यामध्ये झालेलं बदल हे जर आपण नोंदवलं तर सिनियर्स लोकांनी, आणि म्हणून आजी आजोबा हे जे एक संस्था आपल्या घरामध्ये होती ती फार महत्वाची होती, पण आता बदललेल्या अर्थ परिस्थितीमध्ये आपण गावाकडे वयस्क लोक राहिले, आपण शहरांमध्ये आलो, आपण फ्लॅटमध्ये राहतो, 10-10 किलोमीटर लांबपर्यंत कामाला जातो, ह्या बदललेल्या व्यवस्थेमध्ये ह्याचं इन्स्टिट्युशनल संस्थात्मक स्वरूप आपण याला कसं आणू आणि त्याला सगळ्याला याचा अवेअरनेस कसा देऊ. नुसता कायदा कळणं पुरेसं नाही, तर कायद्याचा वचक असणं आणि चुकीचं वर्तन आपल्या बालकाच्या संदर्भाने कधीच त्याच्या आयुष्यात हे या पद्धतीचं वर्तन कोणाच्याही बाबतीत त्या बालकाच्या बाबतीत होऊ नये अशी आपण सगळ्यांनी इच्छा व्यक्त करणं पुरेसं नाहीये. ते आणखीन त्या बालकांना, त्यांना सगळ्यात सोपं सॉफ्ट टार्गेट बालकं वाटतात. जसं पुरुषांना महिला हे सॉफ्ट टार्गेट वाटतात, हे सगळं वाटेल ते आपण त्यांच्यासोबत करू शकतो आणि त्या काही आमचं बिघडवू शकत नाहीत. ही जी मस्ती बायकांच्या बरोबर वागण्याची असते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मस्ती ही लेकरांसोबत वागतानाची असते. आणि त्या बाबतीमध्ये जर ते केवळ मारहाणीपुरतं किंवा ह्याच्यापुरतं असलं तर ते दिसून तरी येतं, पण हे लैंगिक छळ जो आहे तो दिसून येत नाही.
1: छाड होणारे हे जे काही
0: नाही, कुठे कुठे नेऊन करतात आणि ते दिसून येत नाही. जेव्हा ते लेकरू खूप वेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास सुरू होतात तेव्हा जेव्हा ते लेकरू येऊन सांगतं, काही चुकीचे आजार त्याच्यामध्ये दिसायला लागतात येऊन सांगतं, त्यावेळेला या गोष्टी बदलतात. त्यामुळे याच्याकडे आपण फार गंभीरतापूर्वक बघायला पाहिजे, कारण आमच्या जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जर 30-30, 40-40 गुन्हे दाखल होत असतील तर त्यातले खरे किती खोटे किती हे पण आपण तपासलं पाहिजे. आणि बालकांचा खोटे गुन्हे दाखल करून बालकांचा वापर होत नाही ना.
1: तुम्ही जे म्हणालात ते की वैयक्तिक भांडणं आणि तंटे त्याच्या वेळेसही हा उपयोग
0: करत असतात, त्यामुळे खरं खोटं पण तपासलं पाहिजे. आणि खरे गुन्हे दाखल होत असतील तर त्याच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तातडीनं त्याच्यामध्ये शिक्षा लागल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या देशातली बालकं ही
1: सुरक्षित राहायला हवीत,
0: सुरक्षित राहायला हवीत, त्यांचं ट्रॅफिक व्हायला नको, त्यांची पळवापळवी व्हायला नको आणि घरामध्ये अवतीभोवती लोकांच्या कडून त्यांच्या संदर्भाने त्यांचं बाल्य हरवणार नाही असं सुरक्षित घर आणि समाज देणं ही तुमची आमची जबाबदारी.
1: बरोबर.
0: आणि म्हणून हा कायदा केलेला आहे. या कायद्याच्या संदर्भात अतिशय डिटरंट, या कायद्यामध्ये जर गुन्हा दाखल झाला तर त्या आरोपीला जेलमधले सुद्धा माणसं जवळ करत नाहीत अशी माझी माहिती.
1: सर्वात मोठा गुन्हा समज
0: तो गुन्हा समजतात, हा सगळ्यात ही घिनवना गुन्हा समजला जातो. इतकं जर आरोपींना समजतं तर आम्हाला समाज म्हणून का नाही समजत आहे.
1: खरंच आहे.
0: त्यामुळे आणि सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे. 4-4 तास मुलं कुठे गेली आली आम्हाला माहित नाही, मुलं कुठे सापडत नाही, मुलं आम्ही 24 तास त्या मोबाईल हातात धरून बघत बसलोय. एकदा ती बाळ ते मागेच राहतं, ती आई मोबाईल घेऊन बघत पुढं पुढं चाललेली दिसते आम्हाला.
1: आणि ऑनलाईन

0: बरेच जण लोक ऑफिसची कामं पण करतात
1: करत असतात, घरातही तेच करत असतात,
0: त्रास नको म्हणून बाहेर मुलं असतात, लक्ष नसतं त्यांचं,
1: त्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे. आणि लक्ष देणारी व्यवस्था, लक्ष प्रत्येकाच वेळेला, म्हणजे खूप सुपर वुमन व्हावं लागतं हो, खूप लोड असतो. स्वयंपाकाचंही बघा, म्हाताऱ्या कोतारांचंही बघा, नोकर चाकरही सांभाळा, लेकरही सांभाळा, म्हणजे बायकांवरती खूप ओव्हर बर्डन्ड आहेत ह्या सगळ्या जणी. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आई म्हणून बाबा म्हणून थोडस आपल्या आपल्यामध्ये थोडं डिव्हिजन करून घेऊन वेळेचं आणि ह्याचं आपण आपल्या लेकरांकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि आपली लेकरं हे आपल्याला, आपण ट्रस्टी आहोत, आपण त्यांचे मालक नाही आहोत.
0: बरोबर आहे,
1: आपण विश्वस्त आहोत ह्या निसर्गाचे, पुढचं जनरेशन चांगलं जनरेशन देणं. आणि असा अनुभव घेतलेली बालकं पुढे शिक्षणामध्ये, एकदा जरी असा अनुभव आला ना तर शिक्षणामध्ये आणि बाकी सगळ्या बाबतीमध्ये खूप मोठा स्ट्रेस आणि ट्रोमा होतो त्या मुलांना. त्यामुळे या बाबतीमध्ये आपण अशा बालकांना असा अनुभव येणार नाही याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्टने काम केलं पाहिजे.
0: बरोबर आहे. आणि पालकांनी जितकं सतर्क राहायला पाहिजे तितकं मला असं वाटतं समाजाने पण सतर्क राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणालात ते की पहिला गुन्हा झाला, दुसरा गुन्हा झाला, पहिल्याच गुन्ह्याच्या वेळेला जर त्याला शिक्षा झाली असती, समाजाने जर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला असता तर नक्कीच ऍक्शन झाली असती. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर म्हणतो तसं ते अगदी बरोबर आहे.
1: या ठिकाणी एक गोष्ट आपण नोंदवली पाहिजे की ह्याच्यातले शिक्षांचं प्रमाण अत्यल्प आहे.
0: अच्छा.
1: हा, आणि ते वाढवण्याच्या दृष्टीने जे गुन्हे दाखल आहेत त्याच्या संदर्भाने लीगल रिव्ह्यू केला गेला पाहिजे, त्याची तपासणी केली पाहिजे की गुन्हे दाखल होत आहेत मग शिक्षा का लागत नाहीयेत, त्याच्या संदर्भाने पण चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जी गुन्हेगारी जगतामध्ये मुलं जात आहेत, ज्युएनल गुन्हेगार आहेत, त्यांच्या संदर्भाने, कारण एकदा त्यांना स्टिग्मटाइज करून टाकलंय ना गुन्हेगार म्हणून, पाकिट मार आहे आणखीन काय आहे म्हणून, त्या मुलांच्या संदर्भाने हे गुन्हे जास्त होताना दिसत आहेत.
0: अच्छा.
1: त्यामुळे याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण गुन्हेगार म्हणून त्यांना आपण बाजूला काढून टाकू शकत नाही. तेही त्यांना दुरुस्त होण्याचा अधिकार दिला पाहिजे. एका विशिष्ट आर्थिक परिस्थितीमध्ये ते बिचारे गुन्हेगार झालेले असतील तर त्यांना सुधारण्याची संधी जशी दिली पाहिजे तसं त्यांच्यासोबत असे लैंगिक अत्याचार होणार नाही याची पण आपण समाज म्हणून काळजी घेतली पाहिजे.
0: नक्कीच. ताई, आपल्या माध्यमातून आपण नक्कीच हे आवाहन आपल्या श्रोत्यांना करू शकतो.
1: धन्यवाद. या निमित्ताने मी समस्त घरातल्या लोकांना, आजी आजोबांपासून सगळ्यांना सांगेन की आपली, आपल्या मुलांच्या संदर्भाने आपण टीव्ही बघत बसतो, मोबाईलवर लक्ष असतं, घरातली कामं असतात, ह्या सगळ्यामध्ये हे सगळं जे काही आपण करतो आहे ते आपल्या पुढच्या जनरेशनसाठी करतोय, नव्या पिढीसाठी करतोय. आणि त्या नव्या पिढीकडे जर आपलं लक्ष नसेल आणि त्यांच्यावरती असं काही घडतंय हे आपल्याला कळत नसेल तर हे आपलं अपयश आहे. आणि म्हणून आपण सगळेजण चांगलं ऐकायला शिकूया. बोलणं जेवढं महत्वाचं आहे मुलांशी तेवढं मुलं काय बोलतात ते ऐकणं महत्वाचं आहे. आणि त्यांना सुरक्षित आणि निकोप वातावरण देणं ही समाज म्हणून तुमची आमची जबाबदारी.
0: नक्कीच. पश्चाताई, आज आपण सर्व श्रोत्यांना पॉक्सो या कायद्याविषयी जी माहिती सांगितली त्यावरून एक लक्षात आलं की हा केवळ कायदा नाही तर बालकाच्या सुरक्षित बालपणाचा संरक्षक आहे. आणि मुलांच्या निरगसतेवर कुठलाही आघात होऊ नये यासाठी समाजाला जाग करणारी ही कायदेशीर ढाल आहे. वशाताई, आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि पॉक्सो बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणाऱ्या कायद्याविषयी आपल्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले खूप खूप आभार. आताच आपण पॉक्सो कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

0: कार्यक्रमात आता ऐकूया मीरा जोशी यांचा ललित बंध अवघा रंग एक झाला.
1: आम्ही नवीन घर बांधलं ते गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला होतं. तशी आजूबाजूला घरं झाली होती पण अधून मधून रिकामे प्लॉटही दिसत होते. आमच्याही घराशेजारी एक नुसतंच कंपाऊंड घालून ठेवलेला प्लॉट होता. आमच्या बेडरूमच्या खिडकीतनं खाली नजर टाकली की तो दिसायचा. प्लॉटचा एक कोपरा हिरवागार दिसत होता. तिथं झाडं लावली होती आणि दुसऱ्या कोपऱ्यात दोन तीन गायी बांधलेल्या दिसत होत्या. प्लॉटच्या मधोमध एक मोठा दगड ठेवलेला दिसत होता. थोडे दिवसांनी आमच्या कामवालीकडून कळलं की तो प्लॉट पलीकडे राहणाऱ्या दोन भावांचा आहे, रामजी आणि भाऊराव यांचा. आमच्या साईडची बाजू होती मोठ्या भावाची म्हणजे रामजींची आणि पलीकडची भाऊरावांची. रामजींना आणि त्यांच्या बायकोला झाडांची आणि गायींची फार आवड होती. एके दिवशी पहाटे पहाटेच मी अर्धवट झोपेत असताना खर्र खर्र असा झाडण्याचा आवाज यायला लागला. मला जाग आली. खिडकीचा पडदा सारून मी पाहिलं तर रामजी हातात खराटा घेऊन गोठा झाडत होते. पहाटेच्या प्रसन्न शांततेत तो आवाज जणू इतरांना उठा कामाला लागा असं सांगत होता. त्यांच्या हातात एक पत्राही होता. अधेमध्ये पडलेलं गायीचं शेण पत्र्यावर भरून ते एका साईडला टाकत होते. त्यांचं वय अंदाजे 60 पुढचं असेल. उंची भरपूर होती, 6 फुटापर्यंत. हातपाय काटक, वर्ण काळा सावळा आणि वेश साधाच, शर्ट आणि पायजमा आणि पायात बूट होते. एका गतिमान लयीत गोठा झाडायचं काम मोठ्या तन्मयतेनं चाललं होतं. गोठा स्वच्छ झाडून झाल्यावर रामजींनी मोठे पसरट टप काढले. त्यात पोत्यातली कुट्टी ओतली आणि सगळ्या गायींपुढं एक एक टप सरकवला. गायी खाण्याची वाटच पाहत होत्या. तेवढ्यात नळाच्या पाण्याचा फुरफुर आवाज यायला लागला. नळाला पाणी आलं होतं. रामजींनी नळाखाली हातपाय स्वच्छ धुतले. मग नळाला एक मोठा पाईप जोडला आणि तो एका मोठ्या टाकीत सोडून दिला. नंतर ते शेजारीच असलेल्या त्यांच्या घरी गेले आणि स्टीलची एक छोटी बादली घेऊन आले. एव्हाना गायींची कुट्टी खाऊन झाली होती. मग रामजींनी त्यांच्या काळ्या कपिलेचे मागचे दोन पाय दोरीनं बांधले. नंतर मला कळालं की ती गाय मारकी आहे. रामजी धार काढायला एका छोट्या स्टोलावर बसले. बादलीत शुभ्र दुधाच्या धारा पडायला लागल्या. त्यांचाही टिर टिर असा आवाज यायला लागला. मी खिडकीचा पडदा त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून थोडा सरकवला. गायींच्या धारा काढून झाल्यावर रामजींनी गायींसमोर पाण्याच्या बादल्या ठेवल्या. गायी पाणी प्यायला लागल्या. हळूहळू आमची रामजींशी आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख झाली. रामजींची बायकोही दुपारी गायींकडे पाहायला शेडमध्ये टाकलेल्या बाजेवर येऊन बसायची. तिचंही हातानं काम सुरू असायचं. कुट्टीतल्या काड्याकुड्या बाजूला करून एका मोठ्या पिंपात ती कुट्टी भरून ठेवायची. गायींना खायला घालायची, पाणी पाजायची.

कधी शेणखत उन्हात वाळत टाकायची, तर कधी गायींसाठी मक्याची कणसं सोलत बसायची. कधी कधी मी आमच्या पार्किंगमध्ये जाऊन कुंपणाच्या ग्रिल शेजारी उभं राहून तिच्याशी बोलत असे. त्या दोघा पतीपत्नींच्या अखंड चाललेल्या कामाचं मला मोठं कुतूहल वाटत होतं. सकाळी गायींचं काम झालं की रामजींचा मोर्चा झाडांकडे वळतो. मग नळीनं पहिल्यांदा सगळ्या झाडांना ते पाणी घालतात, कधी ते झाडाखालची माती खुरपतात, आसपास वाढलेले तण काढून टाकतात, कधी एखाद्या डब्यात माती घालून एखादं नवीन रोप लावतात, तर कधी सगळ्या झाडांवर औषधी फवारा मारताना दिसतात. त्यांनी छोट्याशा बागेत तशी बरीच झाडं लावलीत. एका कुंडीतल्या मिरचीच्या झाडाला हिरव्या हिरव्या मिरच्या लोंबलेल्या दिसतायत. तिथं भिंतीच्या कडेला कडीपत्त्याचं झाड मोठं झालंय. केळीची उंच वाढणारी जात आहे, त्याला छोट्या छोट्या केळींचा भला मोठा घड लागलाय. केळी पिकायला लागली तेव्हा तो घड त्यांनी एका मोठ्या पोत्यानं झाकून ठेवला. नंतर आम्हालाही 5-6 केळी दिली आणि म्हणाले, घ्या, वेलची केळी आहेत. खाल्ल्यावर कळलं केळी खरंच गोड आणि चवदार होती. एके दिवशी या वेलची केळीचीच 7-8 रोपं रामजींनी आणली आणि बागेत एका ओळीत अंतरावर लावली. आता थोड्या दिवसात तिथं केळीची मस्त बाग फुलेल. पपईचं झाड तर असं गमतीशीर उंचच उंच वाढत चाललंय आणि मधोमध गोलाकार लगडल्यात पपया. एकावर एक अशा 10-12 रांगा दिसत आहेत. प्रत्येक रांगेत 5-5, 6-6 अशा पपया आल्यात. वर शेंड्याकडे पाहिलं तर फुलं आलेली दिसत आहेत. काही दिवसांनी त्यातून साकार होतील इवल्या उवल्या पपया. त्या थोड्या दिवसांनी भरीव आणि गडद पिवळ्या नारिंगी दिसायला लागतील. एकाच वेळी पपईच्या झाडाला 40-50 छोट्या छोट्या पपया लगडल्यात. आश्चर्य आहे की नाही? ही किमया आहे रामजींच्या झाडांच्या बाबतीतल्या अनुभवाची. काही वर्ष त्यांनी बंगल्यांच्या बागेत, कंपन्यांच्या बागेत माळ्याचं काम केलंय आणि गाठीला रगड अनुभवाचं गाठोडं बांधून घेतलंय. झाडांविषयी त्यांना इत्थंभूत माहिती आहे. खत कोणतं घालायचं, कधी आणि किती घालायचं, झाडावर कीड पडली तर औषध कोणतं आणि किती प्रमाणात फवारायचं, झाडांना पाणी किती घालायचं, झाडांना फळं केव्हा धरतील, वेल असली तर शेंगा केव्हा येणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं रामजींकडे आहेत. गावी त्यांची थोडीफार शेतीही आहे. अधूनमधून ते गावीही जाऊन येतात. एके दिवशी त्यांनी एका प्लॅस्टिकच्या वरून कट केलेल्या कॅनमध्ये पिंपळाच्या झाडाचं रोप लावलं. ते पाहून आम्हाला नवलच वाटलं. पिंपळाचं झाड तर किती मोठं होतं, मग एवढ्याशा कॅनमध्ये पिंपळाचं झाड कसं काय लावलं? आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणाले, मला पिंपळाचं बोन्साय करायचंय शोभेसाठी. हे ऐकून आम्ही आवाक झालो. म्हणजे आता बोन्साय कसं करायचं हेही त्यांना माहीत झालंय. खरंच कमाल आहे या माणसाची. त्या दोघा नवरा बायकोच्या ॲक्टिव्हिटीज पाहून आम्ही आश्चर्यचकित होतो. त्यांचं सगळं काम कसं शांतपणे चालू असतं. कधी आदळ आपट नाही, कधी चढलेला आवाज नाही. एके दिवशी रामजींना गोठ्यातली जमीन सपाट करायची होती, म्हणून मग त्यांनी त्या दिवशी गायींना दुसऱ्या कोपऱ्यात बांधलं आणि गोठ्याची सगळी जमीन खोलवर खणून खालचे मोठे मोठे दगड बाजूला केले. त्या जमिनीवर आता नवीन माती टाकायची होती, त्यासाठी माती विकत घेतली. दुपारी मातीची एक गाडी गेटपाशी येऊन मातीचं ढीग टाकून गेली. मग रामजी आणि त्यांची बायको कामाला लागले माती व्हायच्या. रामजीनं फावड्यानं गमेलं मातीनं गच्च भरायचं आणि बायकोच्या डोक्यावरच्या चुंबळीवर ठेवायचं आणि तिनं ते आत आणून गोठ्याच्या जमिनीवर उपडं करायचं. असं चाललं होतं दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत. मग ते दोघं घरी गेले जेवायला. पुन्हा तासाभरेन तोच सीन दिसायला लागला. पण आता रामजीचा मुलगा अनसून आले होते मदतीला. ते आता माती वाहू लागले. 4 वाजेपर्यंत सर्व माती आत आणून झाली. मग रामजींनी ती गोठ्याच्या जमिनीवर सारखी केली आणि लाकडी चोपण्यानं ते जमिनीवर थापटू लागले. उरलेली माती थोडी थोडी झाडांना घातली आणि बाकीची गाईच्या शेणात मिसळली आणि ते वाळायला ठेवलं. शेणखत तयार करून त्याची पोती करून ते विकायला ठेवत असत. बरेच बंगलेवाले त्यांच्याकडून शेणखत विकत घेत असत. रामजींची बायकोही त्यांच्यासारखीच कष्टाळू. रामजी 2-4 दिवस कुठे गावाला गेले तर गाईचं सगळं तीच पाहते. एकदा दुपारी अशीच ती पेंड निवडत बसली होती. पेंडीची पोती बाहेरच्या बाजूला एकावर एक रचून ठेवली होती. पावसाचा रंग दिसत होता, आकाश काळं काळं झालं होतं. पाऊस आला तर सगळं भिजून जाईल म्हणून एक मोठं जाड प्लॅस्टिक तिनं पोत्यांवर पसरलं. खत वाळायला म्हणून कॉटवर पसरलं होतं. पावसानं तेही भिजेल म्हणून ते खत गोळा करून पोत्यात भरायची तिची घाई चालली होती. हे सगळं ती एकटीच करत होती.
कधी कधी दुपार

सकाळच्या वेळेला ती खुर्चीवर बसून एकटक बघत बसते गायींकडे, बागेकडे आणि तिथल्या सगळ्या वस्तूंकडे, तिच्या नवऱ्यानं आणि तिनं कष्टानं जमवलेल्या या अनमोल धनाकडं। रामजी आणि त्यांची बायको गायींचा अगदी प्रेमानं सांभाळ करतात। अधूनमधून गायींना साबण लावून नळीनं आंघोळ घालतात, डास चावू नयेत म्हणून घमेल्यात कडुनिंबाच्या काड्यांचा धूर करतात, वेळच्या वेळेला खायला देतात, पाणी पाजतात। पावसाळा जवळ आला तसे एके दिवशी रामजींनी चार पत्रे आणि लोखंडी अँगल आणले, चार खड्डे करून तिथं लोखंडी अँगल रोवले आणि दोन माणसांच्या मदतीनं त्यावर पत्रे चढवून गायींना पावसाळ्यात बांधायला म्हणून पत्र्याची शेड तयार केली। एके दिवशी सकाळीच मी खिडकीतनं खाली पाहिलं तर शेडला हिरवा पडदा लावलेला दिसला। रामजी आणि त्यांच्या बायकोची धांदल चालली होती, गायीच्या हांबरण्याचा आवाज येत होता। थोड्याच वेळात त्या पती पत्नींच्या चेहऱ्यावर आनंद माईनासा झाला। त्यांच्या काळ्या कपिलनं एका छोटुकल्या गोंडस वासराला जन्म दिला होता आणि ते काळभोर वासरू चार पायांवर टुनकन उभं राहून सगळीकडे टुकुटुकू पाहत होतं आणि काळी कपिला त्याला जिभेनं चाटत होती। एका अनुपम दृश्याची मी साक्षीदार झाले होते, मलाही खूप बरं वाटत होतं। मग ते दोघं पतीपत्नी गायीचं बाळंतपण करण्यात दंग होऊन गेले। सकाळ संध्याकाळ घमेल्यात धुरी करायला लागले, गाईला खायला गव्हाचा भरडा आणला, तो रात्री भिजत टाकून मग सकाळी कुट्टीत मिसळून ते खायला घालत असत। रामजी अधूनमधून गाईच्या पाठीवर हात फिरवत असत, गळ्याला खाजवत असत। एकंदरीत बाळ बाळंतीण सुखरूप होते। एकदा काय झालं, रामजी 10-15 दिवस गावी गेले होते। नेहमीचं प्रेमाचं माणूस दिसलं नाही म्हणून गाई लागल्या उधळायला, धार काढू देईनात। मग रामजीच्या मुलानं रामजींसारखा गाईंच्या पाठीवरून हात फिरवला, गळ्याला खाजवलं आणि त्या मायेच्या स्पर्शानं गाई शांत झाल्या, धार काढताना एका जागी उभ्या राहू लागल्या। वर्षातनं दोनदा गोठा अगदी चकाचक करून गोठ्यात रंगीत दिव्यांचं लाइटिंग पण केलं जातं। ते दिवस म्हणजे श्रावणातला बैलपोळा आणि दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस। पोळ्याच्या आधी गाईवासरांना स्वच्छ आंघोळ घालतात, शिंगांना लाल शेंद्री रंग लावतात, गळ्यात रंगीबिरंगी माळा घालतात। रामजींचे नातवंड खोंडाच्या पाठीवर रंगीबिरंगी छाप उठवतात। पोळ्याच्या दिवशी गाईवासरांची पूजा करून पुरणपोळी खायला घालतात। वसुबारसेलाही गाईवासरांची पूजा करतात, गोडाधोडाचं जेवण करतात। कॉलनीतल्या बऱ्याच बायका पूजेचं तबक घेऊन गायवासराची पूजा करायला येतात। मी पण माझ्या नातीला आणि सुनबाईंना घेऊन गायवासरांची पूजा करायला गेले होते। दिवाळीच्या या पहिल्या दिवशी रामजींची बायको आणि सुना जरीच्या साड्या दागिने घालून नटतात। गोठा पणत्यांनी उजळून निघतो, सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला असतो। बोलता बोलता रामजींची बायको एकदा मला म्हणाली, आमची तांबडी गाय ना आटली आहे, पण आम्ही तिला सांभाळणार, गाय विकून टाकायचं पाप आमच्याच्यानं नाही होणार। तिचा हा उदात्त विचार ऐकून असं वाटलं की आपल्या भारतीय संस्कृतीचं जतनच रामजी आणि त्यांची बायको करतायत। माझं मन समाधानानं भरून गेलं। सुट्टीच्या दिवशी दुपारी रामजींची लहान लहान नातवंड इथं खेळायला येतात। बॅटबॉलचा खेळ रंगतो, एक झोका पण टांगला आहे शेडमध्ये, त्याच्यावर नात बसते आणि आजोबांना हुकूम सोडते, नाना झोका द्या। त्या सरशी रामजी हातातलं काम सोडून नातीला झोका द्यायला धावतात, तर कधी नातवांना बॉलिंग टाकतात, त्यांना बागेतल्या कडुनिंबाच्या झाडाची पानं खायला देतात। नातवंड तोंड वेडं वाकडं करीत कडू पानं खातात। मग रामजी हसतात आणि झाडावरची गोड पपई काढून पोरांना देतात आणि पोरांची तोंड गोड करतात। रामजी एक निरक्षर माणूस, पण गीतेचं कर्मयोगाचं तत्वज्ञान त्यांच्या कणाकणात भरून राहिलंय असं वाटतं। या निरक्षर पण व्यवहार चतुर माणसाच्या अंगी अनेक कौशल्य आहेत। कष्ट करण्याची जिद्द आहे, याच्या जोरावरच या माणसानं संसार पेलला फुलवला, मुलांची शिक्षण केली, मुलगी कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट झाली, नोकरीला लागली, तिचं थाटात लग्न केलं, मुलंही शिकून कमावती झाली, त्यांची लग्न झाली, नातवंड झाली, तरीही या दोघा म्हातारा म्हातारीला बसणं कसं ते माहितीच नाही। मोठ्या आवडीनं ते सतत गायींच्या आणि झाडांच्या संगोपनाचं काम करत राहतात, त्यातून त्यांना थोडेफार पैसे मिळतात। एखादी आवडीची गोष्ट छंद मनापासून करत राहण्यात, त्यात झोकून देण्याने माणसाला परमानंदाची प्राप्ती होते, त्याचं अवघं जगणं सार्थकी लागतं। कसं जगायचं आणि का जगायचं, म्हणजेच माणसाची उपजीविका आणि जीविका जर एकच असेल तर त्या माणसाला आयुष्यात इतर गोष्टींकडे पाहायला वेळच नसतो, कारण त्या कामात तो आकंठ बुडालेला असतो।

0: आनंद सागरात डुंबत असतो. तसंच रामजी आणि त्यांच्या बायकोचं आहे. ते दोघं आणि त्यांचं सर्वच कुटुंब आत्मनिर्भर जीवन जगण्यात दंग झालंय. रामजींच्या मुलाचं फोर व्हीलर गाड्या दुरुस्त करण्याचं छोटं गॅरेज आहे. तोही दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये काम करता करता गाड्या दुरुस्तीचं काम शिकलाय. आमची गाडी एकदा त्याच्याकडे टाकली होती. ती त्यानं दुरुस्त करून वॉशिंग करून घरी आणून दिली. दुसऱ्या दिवशी आमच्या पार्किंगमधून रामजींची बायको दिसली. तेव्हा मी तिला म्हटलं की चांगली झाली आहे गाडी. त्यावर ती समाधानानं हसली आणि सांगायला लागली की पोरांच्या वडिलांनी त्यांना सांगून ठेवलंय की काम व्यवस्थित आणि प्रामाणिकपणानं करायचं आणि पैसेही आवाच्या सवा घ्यायचे नाहीत. कधी कधी रात्री बाजेवर बसून मोबाईलवर भजन ऐकण्यात रामजी तल्लीन होऊन जातात. ते पाहून आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका या रामदासांच्या वचनाची मला नेहमी आठवण होते. त्या दिवशी रात्री रामजींच्या मोबाईलवरून अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग हा अभंग ऐकू येत होता. गान सरस्वती किशोरी आमोणकरांचे स्वर्गीय सूर वातावरणात भरून राहिले होते. रामजींच्या मनात असलेलं सर्व प्राणीमात्रांविषयीचं अपार प्रेम त्यांना थेट सर्वव्यापी अशा कनवाळू ईश्वरापर्यंत घेऊन येत होतं. अभंग ऐकण्यात ते तल्लीन झाले होते. भक्तिरसात न्हाऊन निघत होते. अवघा रंग एक झाला होता. खिडकीतनं बाहेर नजर टाकली की झाडांचा गाईगुरांचा आणि रामजी आणि त्यांच्या बायकोच्या अखंड चाललेल्या कर्मयोगाच्या या यज्ञाचा नजारा मला दिसतो आणि नकळत मलाही काम करत राहण्याची प्रेरणा देतो. माझ्या मनाला एक चाळास लागला अधूनमधून खिडकीतनं बाहेर पाहण्याचा. आता काय करतायत हे, झाडं किती वाढली आहेत हे मी उत्सुकतेनं पाहत राहते. झाडांची हिरवाई डोळ्यांना फक्त सुखवीत आणि सुखवीतच जाते. गायींच्या गळ्यातल्या घंटा किणकिणतात. रात्रीच्या नीरव शांततेत त्या घंटांची किणकिण कानाला गोड लागते. असं वाटतं जणू काही शेजारी गोकुळच अवतरले. सतत कार्यमग्न असणाऱ्या त्यांच्या वावरानं त्या जागेच्या तुकड्यावर चैतन्य ओसंडून वाहतंय. तिथल्या अवघ्या वातावरणाला कर्मयोगाची जाग आलीय आणि या सगळ्याला भक्तीची किनारही लाभलीय. त्यामुळे तिथं पाझरतोय शांतीरस जो माणसाला शाश्वत अशी शांतीची वाट दाखवतो.
1: आताच आपण मीरा जोशी यांचा अवघा रंग एक झाला हा ललित बंध ऐकला. कार्यक्रमात आता ऐकूया हे छानसं गीत.

बरे तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ या खास महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकली पॉक्सो कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यानंतर मीरा जोशी यांचा ललितबंध अवघा रंग एक झाला, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. दुपारचा 1 वाजला आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन सुरीला सफर. ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनाने होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1992 मध्ये त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली. 2013 मध्ये त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथ घेतली. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या युवा संसद स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्या नवी दिल्लीत संसद भवनात होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्या

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

रेल्वेच्या 7 महत्त्वाच्या प्रकल्पांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यात मुंबई ते कोलकाता मालवाहतुकीसाठीच्या समर्पित 4 पदरी रेल्वे मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. प्रधानमंत्री त्यात मुंबई ते कोलकाता मालवाहतुकीसाठीच्या समर्पित 4 पदरी रेल्वे मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सायंकाळचे 5:02 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता आम्ही पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
3: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही। सायंकाळचे 5:04:30 झाली आहेत। आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत।

0: योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी ही राष्ट्रीय पोषण महिन्याची या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. सुपोषित भारत हा विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचं त्या म्हणाल्या.
1: सुपोषित बचपन, स्वस्थ मातृत्व और समृद्ध परिवार ही विकसित भारत 2047 के संकल्प की सबसे मजबूत नींव है. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के विजन के अनुरूप 9 सितंबर 2026 से 9वें राष्ट्रीय पोषण माह का शुभारंभ हो रहा है. हर वर्ष यह आयोजन हमें प्रेरित करता है कि हम पोषण के प्रति निरंतर जागरूक रहें.
0: आहारातली विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधलं ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातल्या विकासासाठी शिक्षण, तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 10 वर्ष या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून चालक, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांच्या पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. डिजिटल वित्तीय तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, उद्योजक, स्टार्टअप आणि एमएसएमई पर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलताना त्यांनी एजेंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानामुळे वित्तीय क्षेत्रात मोठं परिवर्तन घडू शकतं असं नमूद केलं. महाराष्ट्राला देशातील पहिलं टोकनाइज स्टेट बनवण्याच्या दिशेनं डेल्टा ऍक्टची रूपरेषा तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. नव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक माहिती आणि सेवांचं लोकशाहीकरण होऊन विदर्भातील शेतकरी आणि महिला उद्योजकांनाही दर्जेदार वित्तीय सेवा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला पुढील पिढीच्या फिनटेक उपाययोजनांसाठी रिअल वर्ल्ड टेस्ट बेड बनवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. या वीबीकेसी विस्ताराबाबत एमएमआरडीए, सेबी, एनएससी आणि ईडी यांच्यातील करारांचं हस्तांतरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी न्यायमूर्ती त्रिपाठी यांचं अभिनंदन केलं. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1992 मध्ये त्यांनी वकिलीची सनद घेतली आणि प्रामुख्यानं दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली. 2013 मध्ये त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युकेच्या संसदेत विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये त्यांना कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप तर हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये स्टेटमनशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनांकरता त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई, चेन्नई कोलकाता आणि कोलकाता दिल्ली या सह 7 उच्च वाहतूक असलेल्या रेल्वे नेटवर्कच्या चौपदरीकरणाला आज मंजुरी दिली. या 7 कॉरिडॉरवर रेल्वे वाहतुकीच्या सुमारे 40% वाहतूक होती अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसंच 10,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र यांचा विकास करण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. या जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकासही झपाट्यानं होत आहे. मात्र त्यातील उणीवांबाबत प्रसार माध्यमातून वस्तुस्थिती मांडली जाते. यातून प्रशासनाला प्रकल्प सिद्धी करण्यासाठी दिशा मिळते असं प्रतिपादन बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ प्रवीणकुमार देवरे यांनी केलं. नागपूर इथल्या पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित 1 दिवसीय वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं उद्घाटन डॉक्टर देवरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास आणि भविष्यातील संधी, जनजागृतीमध्ये प्रादेशिक माध्यमांची भूमिका हा कार्यशाळेचा मुख्य विषय होता. पर्यटन विकासात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन इंडिया टुरिझमच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक संचालक स्नेहा पाटील यांनी केलं. त्यांनी पर्यटन

विभागाच्या प्रसाद योजनेबरोबरच पर्यटक मार्गदर्शक नोंदणी प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रातील शासकीय रोजगाराच्या विविध संधींची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी केंद्र शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद देखील आयोजित करण्यात आला. साहित्यिकांनी समाजातील आरोग्यविषयक प्रश्न आणि वेदना मांडून आरोग्य चळवळीला लोकचळवळीचं स्वरूप द्यावं असं आवाहन डॉ अभय बंग यांनी केलं. आज चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथं आयोजित पहिल्या जिल्हा आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ अभय बंग यांनी अध्यक्षीय भाषणातून आरोग्य स्वराज्य आणि माझं गाव आरोग्य संपन्न गाव या संकल्पनांवर भर दिला. आरोग्य सेवा दिल्ली मुंबईतून नव्हे तर गावागावातून आणि घराघरातून सुरू झाली पाहिजे हाच संमेलनाचा मुख्य संदेश असल्याचं डॉ बंग यांनी स्पष्ट केलं. आरोग्य ही संकल्पना केवळ रुग्णालय डॉक्टर आणि औषधांपुरतीच मर्यादित नसून लोकांची जागरूकता जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा यांना देखील समान महत्व असल्याचं ते म्हणाले. वाढता वैद्यकीय खर्च आणि आजारांमुळे कुटुंब गरिबीत जाण्याचं प्रमाण रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे नागपुरात आज संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग सिंधू यांच्या नेतृत्वाखाली ग्रेट नाग रोडवरील एनआयटी कर्मचारी सांस्कृतिक भवन इथून सुरू झालेली यात्रा आरएसएस कार्यालयापर्यंत नेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी लोकशाही समता आणि नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचा संदेश देत संविधान सन्मानाच्या घोषणा दिल्या. स्वातंत्र्य लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबार मधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधींच्या चले जाव हाकेला साथ देत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीष कुमार मेहता, लालदाद शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्याम दास शाह या 5 लहान मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकतींच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मतदार यादी निरीक्षक आणि नागपूर विभागीय आयुक्त 10 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. 31 ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर 30 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहे. पावसानं ओढ दिल्याचा परिणाम नवीन लाल कांद्याच्या लागवडीवर झाला असून लाल कांद्याचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील कांद्याची आवक मर्यादित राहिल्यानं दरात मोठी वाढ झाली आहे. 1.5 महिन्यात कांद्याच्या घाऊक दरात किलोमागे तब्बल 25 रुपयांची वाढ झाली असून पुढील 1.5 ते 2 महिने कांद्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलंय. जागतिक पर्यटन दिनानिमित्त 28 सप्टेंबर रोजी अकोला इथं कृषी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विभागीय स्तरावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यशाळेत शेतकरी, उद्योजक, बचत गट आणि पर्यटन क्षेत्रातील इच्छुकांना सहभागी होता येणार आहे. स्थानिक उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्रीसाठी दालनं उपलब्ध करून देण्यात येणार असून कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यावर भर राहणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 9व्या राष्ट्रीय पोषण महाला आज वाराणसी इथून सुरुवात. महाराष्ट्राला देशातील पहिलं टोकनाइज स्टेट बनवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान राबवणार आणि आरोग्य स्वराज्यमधून गावागावात आरोग्य चळवळ उभी करण्याचं डॉ अभय बंग यांचं चंद्रपूर इथं आयोजित पहिल्या आरोग्य संमेलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान राबवणार आणि आरोग्य स्वराज्यमधून गावागावात आरोग्य चळवळ उभी करण्याचं डॉक्टर अभय बंग यांचं चंद्रपूर इथं आयोजित पहिल्या आरोग्य संमेलनात आवाहन। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। यापुढे ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल। नमस्कार।

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. सन 2026-27 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांपुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्र अजित पवार, मंत्री बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योगांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि SEBI, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC मध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यात मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
2: रेलवे के मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटर

टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग सद्धू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरल पर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवरही उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. मराठा आरक्षणासंदर्भात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्रक्रियेला गती देण्यासाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आजपासून विशेष शिबिराचं आयोजन राज्य शासनानं केलं असून एकही अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस, प्रांत आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांसंदर्भात अर्जदारांना मार्गदर्शन करावं, जुन्या अभिलेखांचं भाषांतर उपलब्ध करून द्यावं, तसंच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद करावा अशा सूचना समितीनं बैठकीत केल्या. मराठवाड्यात आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आज अमरावती इथं वार्ताहर परिषदेत दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथं ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा घेतली. या घटनेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्र आणि महत्वपूर्ण दस्तावेज संकलित करून त्यांचा नवीन खंड प्रकाशित करण्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सूचना दिल्या आहेत. मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. येत्या 20 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिनी हा खंड प्रकाशित केला जाईल असं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्षात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबार मधल्या बाल शहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनानं मानवंदना दिली. महात्मा गांधींच्या चले जावच्या हकेला साथ देत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीष कुमार मेहता, लालदात शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात बालक दक्षता कक्षात 24 ऑगस्टला लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून दोषींवर निलंबनाची आणि शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाचा ऊस गाळ

वाटप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार आणि शुभ संध्या शेतकरी बांधवांनो. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्मुग्धा माळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 18 भाद्रपद शके 1948, दिनांक 9 सप्टेंबर 2026. जाणून घेऊया सुरुवातीला हवामानाचा अंदाज ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील. आज ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आकाश अंशतः निरभ्र होतं आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता होती. श्रोतेहो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील लाभार्थी लताताई इंगळे यांची प्रेरणादायी यशोगाथा आणि त्यानंतर अक्षय ऊर्जेचं महत्व याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर एस आर काळबांडे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र निर्मित माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच ऐकूया गाथा तिच्या संघर्षाची. या अंतर्गत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील लाभार्थी लताताई इंगळे यांची प्रेरणादायी यशगाथा. लेखन निशा औतकार, निवेदन संपदा ढोके यांचं आणि सादर करते सूरज गोळे.
0: श्रोते हो, स्वप्न मोठी असली की परिस्थिती कधीच अडथळा ठरत नाही. जिद्द, मेहनत आणि योग्य संधी मिळाली तर एक सामान्य महिला देखील असामान्य यशाची गाथा लिहू शकते. ही कथा आहे संघर्षातून उभी राहिलेल्या एका शेतकरी महिलेची. ही कथा आहे स्वतःच्या हिमतीवर नवी ओळख निर्माण करणाऱ्या एका धाडसी स्त्रीची. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव येथील लताताई विठ्ठलराव इंगळे यांच्या प्रेरणादायी प्रवासाची. मंडळी, आजच्या गाथा तिच्या संघर्षाची या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत एका साध्या गृहिणीपासून ते यशस्वी मत्स्य पालन उद्योजिकेपर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास. लताताई इंगळे यांचा शेती हा मुख्य व्यवसाय. त्यात उत्पन्नाची मर्यादा, घरची जबाबदारी आणि काहीतरी वेगळं करण्याची ओढ, यातूनच सुरू झाला मत्स्यपालन व्यवसायाचा श्रीगणेशा, ज्यामुळे कुटुंबासह अनेकांना रोजगार मिळाला आणि महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही हे ब्रीद खऱ्या अर्थाने सार्थकी झाले. नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेले अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव म्हणजे एक शेती प्रधान गाव. याच गावात राहते इंगळे कुटुंब. पारंपरिक शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. मर्यादित उत्पन्न, वाढत्या जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता. मात्र लताताई यांच्या मनात एक वेगळं स्वप्न होतं, काहीतरी नवीन करण्याचं, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचं. आणि याच शोधातून सुरू झाला शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायाचा प्रवास. यासाठी महत्वाचा टप्पा ठरली ती केंद्र शासनाची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना.

कारण प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा मुख्य उद्देश शाश्वत आणि जबाबदार पद्धतीने मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा विकास करणे आहे. या योजनेद्वारे मत्स्य उत्पादन वाढवणे, उत्पन्न दुप्पट करणे, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे आणि नवीन रोजगार निर्माण करणे हा आहे. पारंपरिक शेतीला मत्स्यपालन व्यवसायाची जोड द्यावी या उद्देशाने लताताई अमरावती येथे रंगीत मासोळी प्रशिक्षणात सहभागी झाल्यात. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार लताताई यांनी प्रथम घरच्या घरी छोट्या टाकीत गप्पी आणि मुली या माशांचे संगोपन सुरू केले. पाण्याचे गुणधर्म, खाद्य व्यवस्थापन आणि प्रजनन यांचा अभ्यास केला. याच काळात त्यांना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती मिळाली आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. कारण लताताईंना प्रशिक्षणात पाण्याचे गुणधर्म, माशांचे संगोपन, खाद्य व्यवस्थापन आणि प्रजनन तंत्रज्ञान यांची माहिती मिळाली आणि त्यांना प्रेरणा मिळाली जिल्ह्यातील पहिला रंगीत मासोळी मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्याची. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा, नवा आत्मविश्वास आणि शेतीपूरक व्यवसायातून नवा रोजगार. प्रशिक्षणानंतर त्यांनी घरच्या घरी छोट्याशा टाकीत गप्पी आणि मुली या माशांचे संगोपन सुरू केले. सुरुवात लहान होती, पण स्वप्न मात्र मोठं होतं.

0: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लताताई इंगळे यांना तब्बल 15 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आणि उभं राहिलं अकोला जिल्ह्यातील पहिलं आधुनिक रंगीत मासोळी प्रजनन आणि संगोपन केंद्र। महाराष्ट्रामध्ये महिला शेतकरी आणि अनेकांसाठी शोभिवंत माशांचे प्रजनन आणि पालन हा उत्तम जोडधंदा ठरतो आहे। कोलकाता बंगाल चेन्नई येथून शोभिवंत माशांचे बीज मागवले जात आहेत तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्येही शोभिवंत माशांचे प्रजनन होणे महत्त्वाचे आहे। हाच ध्यास घेऊन अकोला जिल्ह्यात शोभिवंत माशांचे प्रजनन आणि पालन या व्यवसायाची सुरुवात झाली। आज त्यांच्या प्रकल्पात गोल्ड फिश, विडो फिश अशा विविध जातींच्या शोभिवंत माशांचे संगोपन केले जाते। दरवर्षी सुमारे 25,000 माशांचे उत्पादन घेतले जाते आणि या व्यवसायातून दरवर्षी 2.5 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळते। शिवाय स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे। आपल्या या व्यवसायाचे अनुभव सांगताना लताताई इंगळे म्हणतात,
1: नमस्कार, माझे नाव सौ लताबाई विठ्ठलराव इंगळे, राहणार बाबुडगाव जहागीर। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत रंगीत मासोळ्यांचे प्रजनन व संगोपन हा शासनाचा प्रोजेक्ट 2022 रोजी मिळाला असून 2023 रोजी प्रकल्प पूर्ण सुरुवात झाली। या प्रकल्पाला 25 लाख रुपयाचा असून त्यातील 60% सबसिडी असून शासनाने 15 लाख रुपये दिले। या प्रकल्पात रंगीत मासोळ्या जसे की गोल्ड फिश, मोली, गप्पी, विंडो, एंजल इत्यादी मासोळ्यांचे प्रजनन व संगोपन प्रकल्पातून 3 ते 4 लोकांना नोकरी मिळाली असून हा प्रकल्प सुरू आहे। या प्रकल्पाची देखभाल व व्यवस्थापन माझा मुलगा श्रीकांत करतो।
0: मंडळी, या यशामध्ये लताताई यांच्या कुटुंबाचाही मोठा सहभाग आहे। त्यांचे सुपुत्र श्रीकांत इंगळे यांनी फिशरीज विषयात उच्च शिक्षण घेतले आहे। आज ते संपूर्ण प्रकल्पाचे व्यवस्थापन सांभाळतात। आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक पद्धती आणि अभ्यासपूर्ण नियोजनामुळे या व्यवसायाला नवी उंची मिळाली आहे।

0: आईने खूप मेहनत घेतली. सुरुवातीला अडचणी खूप होत्या, पण आम्ही थांबलो नाही. आधुनिक पद्धतीने मत्स्यपालन केल्यामुळे उत्पादन वाढलं आणि बाजारपेठही मिळाली, अशी भावना श्रीकांत इंगळे यांनी व्यक्त केली.
1: माझे नाव श्रीकांत विठ्ठलराव इंगळे. माझे शिक्षण फिशरीमध्येच झालेलं आहे. MA BSc झालेलं आहे, मास्टर ऑफ फिशरी सायन्स राजस्थानवरून. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही जी योजना आहे, या योजनेचा एक प्रकल्प म्हणून रंगीत मासोळ्यांचे प्रजनन व संगोपन केंद्र, ऑर्नामेंटल फिश ब्रीडिंग अँड रिअरिंग युनिट, हा एक प्रकल्प आम्ही घेतलेला आहे. तो आईच्या नावावरती घेतलेला आहे व आई स्वतः सांभाळते व त्याच्यामधून 2 ते 3 लोकांना नोकरी पण मिळालेली आहे, त्यांना पैसे पण मिळत आहेत व इथून अकोल्यावरूनच माल बाकीच्या गावामध्ये पण पोचल्या जाते. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनामध्ये 25 लाख रुपयाचा हा पूर्ण प्रकल्प असून त्याच्यामध्ये 15 लाख रुपये सबसिडी या स्वरूपात मिळालेली आहे व 10 लाख रुपये हा स्वतः मी लावलेले आहे. असा तो पूर्ण 25 लाख रुपयाचा प्रोजेक्ट तयार झाला. या प्रोजेक्टच्या मधून आतापर्यंत वर्षाला 5 लाख ते 6 लाख रुपये एवढं उत्पन्न मिळालं व तसेच याच्यामधून गोल्ड फिश, मुली, लॅटी, शॉर्टटेल, एंजल, विडो यासारख्या मासोळ्यांची ब्रीडिंग सध्या सुरू आहे. उन्हाळा जर पाहता तर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असल्याकारणानं त्याचं प्रजनन होऊ शकत नाही व पावसाळ्यामध्ये सुरुवातीलाच त्याचं प्रजनन सुरुवात होऊन जाते, म्हणून पावसाळ्यामध्ये त्याचं जास्तीत जास्त स्वरूपात आपण प्रोडक्शन घेऊ शकतो. दरवर्षी 4 ते 5 लाख सीड आपण आपल्या इथून विकतो. हे सीड जे आपले लाभार्थी आहेत त्यांना पण देतो आणि जे दुकानवाले आहेत त्यांना पण देतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून भरपूर लोकांना रोजगाराची पण संधी उपलब्ध होत आहे. हा प्रकल्प तुम्ही घ्यावा व प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून लोकांनी याची उन्नती करावी असे मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.
0: सुरुवातीच्या काळात माशांच्या विक्रीतून मिळाले होते फक्त 10,000 रुपये. अनेकांनी शंका घेतली तर काही या व्यवसायावर हसलेही, पण इंगळे कुटुंबाने कधीही हार मानली नाही. जिद्दीने पुढे जात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महोत्सवात त्यांनी आपला स्टॉल लावला. लताताई इंगळे केवळ शेतीपुरत्या मर्यादित राहिल्या नाही, नवीन काहीतरी करायची जिद्द घेऊन मत्स्य व्यवसाय प्रजनन आणि जतन प्रकल्पामध्ये आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून आज त्या यश संपादन करीत आहेत, अशी भावना मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश खोपे यांनी व्यक्त केली. श्री दिनेश खोपे, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग अकोला म्हणतात.
2: नमस्कार, मी दिनेश खोपे, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अकोला. बाहुलगाव येथील लताताई इंगळे यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत लाभ मिळाला असून या माध्यमातून त्यांनी रंगीत माशाचे प्रजनन आणि जतन केलेले आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही अत्यंत महत्वाची असून या माध्यमातून लाभार्थ्यांना रोजगाराच्या पावत मिळते. जिल्ह्यातील या योजनेच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्या असून रंगीत माशांचे प्रजनन आणि जतन हा पहिला प्रयोग बाहुळगाव येथे यशस्वी झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
0: आज बाभुळगाव येथील शोभिवंत माशांना विविध जिल्ह्यातून मागणी येत आहे. मत्स्य बीज आणि रंगीत मासे अनेक ठिकाणी पुरवले जात आहेत. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. एक साधी गृहिणी, एक शेतकरी महिला, पण तिच्या मनात होती स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द. आणि आज त्याच लताताई इंगळे अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. शोभिवंत मत्स्यपालन हा केवळ छंद नाही, तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा एक प्रभावी रोजगाराचा मार्ग बनत आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे

अशा अनेक लताताई इंगळे घडत आहेत, ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, स्वतःचं भविष्य घडवत आहेत आणि समाजासाठी प्रेरणेचा दीप बनत आहेत. संघर्षातून उमललेलं यश, मेहनतीतून घडलेली ओळख आणि स्वप्नांना मिळालेली नवी भरारी.

0: शेतकरी बंधूंनो, गाथातीच्या संघर्षाची या अंतर्गत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील लाभार्थी लताताई इंगडे यांची प्रेरणादायी यशोगाथा आताच आपण ऐकलीत. लेखन निशा औतकर, निवेदन संपदा ढोके यांचं आणि सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, यानंतर ऐकूया अक्षय ऊर्जेचे महत्व याविषयी डॉक्टर एस आर काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी तथा विभाग प्रमुख अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेलं मार्गदर्शन.
1: मंडळी, असं म्हणतात ऊर्जा ही विकासाची गुरुकिल्ली आहे. मात्र पारंपरिक ऊर्जा स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत असून पर्यावरणावरही त्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत सूर्य, वारा, पाणी आणि जैव ऊर्जेसारखे अक्षय ऊर्जा स्त्रोत शाश्वत विकासाचा मजबूत पाया ठरत आहेत. आणि आज अक्षय ऊर्जेचे महत्व या अत्यंत समकालीन विषयावर आपण ऐकणार आहोत डॉक्टर एस आर काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी तथा विभाग प्रमुख अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी केलेले मार्गदर्शन.

0: अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी आणि विभाग प्रमुख अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे मी कार्यरत आहे. आणि आज आपण अक्षय ऊर्जेचे महत्व आपल्या आकाशवाणीवर विशेष माहिती आपण याविषयी देत आहे. तर आपल्यामध्ये वाढती जी लोकसंख्या आहे, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि ऊर्जेची वाढती गरज यामुळे भविष्यात आपल्याला स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. आता आपण पाहू की अक्षय ऊर्जा म्हणजे काय. सूर्य, वारा, पाणी आणि जैविक पदार्थ यासारख्या निसर्गामध्ये सतत उपलब्ध होत राहणाऱ्या आणि मानवी वापरापासून संपूर्ण जाणाऱ्या ऊर्जा स्रोतापासून मिळणाऱ्या ऊर्जेला आपण अक्षय ऊर्जा म्हणतो. यालाच आपण रिन्युएबल एनर्जी देखील म्हणू शकतो. आता ऊर्जेचे दोन प्रकार आहे, अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि पारंपरिक ऊर्जा स्रोत. आता पारंपरिक ऊर्जा स्रोत मध्ये कोळसा, पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू आणि हे जे आहे हे पारंपरिक जीवाश्म इंधन आहे आणि त्याचा साठा एकदम संपुष्टात येऊ शकतो आणि त्याच्या वापरामुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन होते. आणि याउलट आपण अक्षय ऊर्जा जर वापरली तर ही अक्षय ऊर्जा स्वच्छ आहे, नंतर पर्यावरण पूरक आहे आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा देणारी आहे.
1: शेतकरी बंधूंनो, अक्षय ऊर्जा म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण जाणून घेतलं. यानंतर जाणून घेऊया अक्षय ऊर्जेचे नेमके प्रकार कोणते.
0: आता अक्षय ऊर्जेचे जर आपण प्रमुख प्रकार जर बघितले तर त्याच्यामध्ये सौर ऊर्जा आहे, आपली ही सूर्यप्रकाशापासून

पासून आपण वीज निर्मिती करू शकतो किंवा सौर उष्णता मिळवता येते. दुसरी आहे पवन ऊर्जा. वाऱ्याच्या गतीच ऊर्जेपासून आपल्याला ज्या पवन चक्क्या आहे त्याच्यापासून आपण याच्यामध्ये वीज निर्मिती करतो. जल ऊर्जा, वाहत्या आणि साठवलेल्या पाण्यापासून आपण वीज निर्माण करू शकतो. नंतर जैव ऊर्जा. आपल्याला हे बघा की शेतीमध्ये जे अवशेष आहे किंवा पशुधनाचे जे शेण आहे आणि जो काळी कचरा जो आहे त्याच्यापासून आपण बायोगॅस तयार करू शकतो, बायोमास ऊर्जा आणि आपण जैव इंधन तयार करू शकतो. नंतर बायोफ्युएल, त्याच्यामध्ये आहे इथेनॉल, बायोडिझेल यासारखे जैव इंधन आपण वाहनामध्ये आणि विविध औद्योगिक वापरासाठी काय करू शकतो. नंतर आहे जिओ थर्मल एनर्जी, औष्णिक ऊर्जा, पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेचा उपयोग करून आपण याची ऊर्जा निर्मिती करू शकतो. त्यानंतर पुन्हा आहे समुद्रापासून मिळणारी ऊर्जा, म्हणजे समुद्राची भरती ओटी, नंतर समुद्री प्रवाहापासून ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता आहे. तर ह्या सर्व आपल्या अक्षय ऊर्जा आहे आणि भारतात अक्षय ऊर्जा म्हणजे अपारंपरिक ऊर्जेची सद्यस्थिती जर आपण बघितली तर याच्यामध्ये आपण फार मोठी प्रगती केली आहे. विशेषतः ह्या दशकामध्ये तर खूपच प्रगती झालेली आहे. विशेषतः सौर आणि पवन ऊर्जेच्या क्षेत्रात आपल्या देशाने फार उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आता भारताची आपण जर भौगोलिक स्थान हे जर विचारात घेतले तर आपलं सौर ऊर्जेसाठी अत्यंत अनुकूल असा आपला देश आहे आणि आपल्या भारतामध्ये वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध राहतो. त्याच्यामुळे काय करतो की आपण घराच्या छतावर सौर ऊर्जा किंवा आपण सौर पंप आहे, सौर कुकर, नंतर सौर वाढवणी यंत्र आहे आणि मोठ्या क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प याचा वापर आता आपल्या भारतामध्ये वाढलेला आहे. त्याचप्रमाणे आपली पवन ऊर्जा आहे, बायोगॅस, बायोमास आणि आपले हे लघु जलविद्युत क्षेत्रामध्ये देखील भरपूर असा विकास झालेला आहे आणि हे भारताचं उद्दिष्ट आहे की आपल्याला नेट झिरो साध्य करायचं आहे. आणि हे साध्य जर करायचं असेल तर आपल्याला ही अक्षय ऊर्जा जी आहे ही आपल्याला वापरावं लागेल आणि त्याचे फार मोठे योगदान राहील.

0: मंडळी, जागतिक पातळीवर सद्यस्थितीचा विचार करत असता अक्षय ऊर्जेचे काय महत्व आहे याबद्दल जाणून घेऊया.
1: सध्याची युद्धजन्य परिस्थिती जर बघितली तर अक्षय ऊर्जेचं फार मोठं महत्व आहे. हा आज जगामध्ये अनेक भागामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि ह्या यामुळे इंधनाचा पुरवठा जो आहे अनिश्चित झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पेट्रोलियम पदार्थ आहे, नैसर्गिक वायू आणि इतर आयात करणारं आपण जे इंधन आहे तर त्याच्यावर आपण दुसऱ्या देशावर अवलंबून आहोत आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी देखील हे एक आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आपलं ऊर्जा स्वावलंबन आणि ऊर्जा सुरक्षा ही अत्यंत महत्वाची ठरते. त्यामुळे आपण जर सूर्य आहे, नंतर आपला विंड किंवा वारा आपण जो म्हणतो हा आपल्याला काही कोणत्या देशाकडून आयात करावा लागत नाही. त्याच्यामुळे आपण स्थानिक पातळीवर सौर, नंतर आपलं हे पवन ऊर्जा आहे आणि जैव ऊर्जा याचा विकास जर केला तर आपण हे ज्या काही इंधन आयात करतो त्याचा आपलं अवलंबित्व कमी होऊन जाईल. आपण आपल्या गावात किंवा शेतावर किंवा घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्माण करून त्याच ठिकाणी वापरली तर भविष्यातील विकेंद्रित ऊर्जा व्यवस्थेची ही दिशा ठरेल. युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात केंद्रीकृत वीज पुरवठा विस्कळीत जरी झाला तरी सौर ऊर्जा आणि बॅटरी आधारित लघु ऊर्जा प्रणाली जी आहे किंवा मायक्रोग्रीड आहे आणि विकेंद्रित ऊर्जा व्यवस्था ही महत्वाची भूमिका पार पाडू शकते.
0: मंडळी, शेती आणि शेती संलग्नित व्यवसायांमध्ये अक्षय ऊर्जेचे काय विशेष महत्व आहे याबद्दल जाणून घेऊया.
1: सौर ऊर्जेवर चालणारे ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन किंवा आपल्याला काही अन्न पदार्थ किंवा धान्य वाढवायचं असेल तर त्यासाठी सौर वाढवणी यंत्र आहे, सौर कोल्ड स्टोरेज आहे, नंतर सौर आधारित दुग्ध व्यवसाय आहे किंवा शेतीमध्ये सौर कुंपण, नंतर सौर प्रकाश व्यवस्था असेल, नंतर आपण बायोगॅस तयार करू शकतो, पीक अवशेषापासून आपण बायोमास ऊर्जा आहे, कृषी अवशेषापासून बायोचार आणि जैव इंधन तयार करू शकतो, अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण अक्षय ऊर्जेचा वापर करू शकतो. आणि भारत आपला कृषी प्रधान देश आहे आणि ह्या कृषी प्रधान देशात आपण ह्या अक्षय ऊर्जेचा सर्वाधिक परिणाम करणाऱ्या कृषी क्षेत्रात त्याचा उपयोग आपण करू शकतो. आणि आपण बघतो की आपल्या कृषी

0: त्यामध्ये डिझेल याचा फार मोठा वापर आहे, कारण ट्रॅक्टर शेतकरी वापरतात. तर अशा ह्या वातावरणात आपण जर अक्षय ऊर्जेचा वापर जर केला तर शेतकऱ्यांसाठी स्वच्छ आणि तुलनेने कमी खर्च असणारी ऊर्जा आपण उपलब्ध करून देऊ शकतो. आता मी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये पारंपरिक ऊर्जा स्रोत ह्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो आणि आम्ही आमच्या ह्या विभागात कृषी संशोधन नंतर शिक्षण आणि तंत्रज्ञान यामध्ये आम्ही अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्रम या तंत्रज्ञानाचा बराच प्रसार केला आहे. आता कृषी विद्यापीठाच्या संशोधनातून शेतकऱ्यांसाठी विविध अपारंपरिक ऊर्जा तंत्रज्ञान आम्ही विकसित केले आहे. यामध्ये बघा, सौर ऊर्जेवर चालणारी विविध उपकरणं, नंतर सौर पंपिंग व सिंचनाच्या संबंधित तंत्रज्ञान असेल, नंतर सौर ऊर्जेचा वापर करून कृषी उत्पादनाचे वाळवण व प्रक्रिया आहे, नंतर बायोमासचा उपयोग करून गॅसिफायर्स आहे, नंतर इम्प्रूव्ड कुक स्टोव्ह, नंतर विद्यापीठाने विकसित केलेले जे तंत्रज्ञान आहे त्याचा मुख्य उद्देश केवळ ऊर्जा निर्मिती करून हा नाही तर शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा आहे. विद्यापीठामध्ये सौर ऊर्जेवर आधारित प्राणी व वन्यजीव प्रतिबंधक उपकरण आम्ही तयार केलं आहे, नंतर सौर आधारित कृषी उपयोगाची साधने आहे, नंतर बायोमास व बायोचार संबंधित तंत्रज्ञान आहे. आणि याचा जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपण शेतकऱ्यांनी आपल्या विद्यापीठामध्ये भेट द्यायला पाहिजे आणि तिचे आम्ही प्रात्यक्षिक देखील त्यांना आपण देऊ शकतो. आता भविष्याची दिशा आपल्याला जर ठरवायची असेल तर हा अक्षय ऊर्जा केवळ पर्यायी ऊर्जा म्हणून हे राहणार नाही तर ऊर्जा व्यवस्थेचा मुख्य आधार बनणार आहे. आणि कृषी क्षेत्रामध्ये फार्म एनर्जी इंडिपेंडन्स ही संकल्पना विकसित करणे आता आवश्यक झालेली आहे. म्हणजे शेतावरच सौर ऊर्जा निर्मिती करून त्याच्यावर पंप चालवणे, प्रक्रिया यंत्री आहे, कोल्ड स्टोरेज आणि इतर कृषी उपकरणे जी आहे ही चालवण्याची दिशा भविष्यातील उपयुक्त ठरणार आहे. आणि मी शेवटी एवढंच म्हणतो की अक्षय ऊर्जा ही केवळ पर्यावरण संरक्षणाची गरज नाही तर ती आर्थिक विकास आणि ऊर्जा सुरक्षा, ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय स्वावलंबनाची गुरुकिल्ली आहे. सूर्याची ऊर्जा आहे, वाऱ्याची ऊर्जा, पाण्याची ऊर्जा आणि आपल्या शेतीतील जैविक औषध जे आहे याचा योग्य उपयोग करून आपण स्वच्छ आणि शाश्वत भारत निर्माण करू शकतो. आणि प्रत्येक घराने, प्रत्येक शेतकऱ्याने आणि प्रत्येक संस्थेने आणि गावाने ऊर्जा बचत आणि अक्षय ऊर्जेचा वापर याच्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. म्हणजे ऊर्जा बचत ही ऊर्जा निर्मिती आहे आणि अक्षय ऊर्जा ही भविष्यातली ऊर्जा सुरक्षा आहे आणि स्वच्छ ऊर्जा हाच शाश्वत विकासाचा मार्ग आहे. तर सर्व श्रोत्यांना मी माझा धन्यवाद आणि नमस्कार करतो.
1: शेतकरी बंधूंनो, अक्षय ऊर्जेचे महत्व याविषयी डॉक्टर एस आर काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी तथा विभाग प्रमुख अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेलं मार्गदर्शन आताच आपण ऐकलं. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.
2: श्रोत्या, आताच आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील लाभार्थी लताताई इंगळे यांची प्रेरणादायी यशोगाथा ऐकलीत आणि त्यानंतर अक्षय ऊर्जेचं महत्व याविषयी डॉक्टर एस आर काळबांडे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. याचबरोबर माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते, हा आताच आपण माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी अकोला जिल्हा अकोला केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेल्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं। दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे।
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं। आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात।
2: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण। सहभागी होत आहेत तज्ञ डॉक्टर अनघा मुळे। आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
4: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा। आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
5: श्रुते हो, श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, या दिवशी मातृदिन देखील आपण साजरा करतो। वात्सल्य, प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजेच परमेश्वर स्वरूप आई। मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी या वेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये। आपला विषय आहे प्रेम स्वरूप आई। गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर 2026 सकाळी 11:05 ते 11:40 आमचे संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02245415429 आणि 45151430। संवादिका आहेत सुचेता गरुडे। उद्या ठीक 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे प्रेम स्वरूप आई।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई सह देशातल्या 7 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान। महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार। जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेमध्ये भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या 7 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यामध्ये मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली।
1: रेलवे के मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स। रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं। दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल।
0: या मार्गाची एकूण लांबी 11,000 किलोमीटर असून त्यावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते। तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 आकांक्षित जिल्ह्यांमधली सुमारे 120 खेडी मुख्य मार्गांना जोडली जातील। पर्यावरणस्नेही प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये दरवर्षी 43 कोटी किलोग्रॅम एवढी लक्षणीय घट होईल असं ते म्हणाले। या प्रकल्पांवर 10,021 कोटी रुपये खर्च येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच इंधनात बचत होईल असं वैष्णव यांनी सांगितलं। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे प्रवास जलद होईल, कनेक्टिव्हिटी मजबूत होईल आणि मालवाहतूक क्षमता वाढेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते।
2: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे। इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं। हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं। इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है। सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे।
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल। येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत। प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली। यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। सन 2026-2027 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला। राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांच्या पुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कोलंबो येथे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या कल्याण आणि विकासाकरता एकत्रित काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला। या भेटीदरम्यान श्रीलंकन हवाई दलासाठी एल

उत्तर तोफांच्या आधुनिकीकरणावर आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधल्या सहकार्यावर सामंजस्य करारांची सोय करण्यात आली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि सेबी, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान बीकेसीमध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मराठी या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथे आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण, 4 कांस्य पदकांसह 6 पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जगातली अव्वल क्रमांकाची भारतीय तिरंदाज आणि विद्यमान जगज्जेती शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कझाकस्तानच्या एजादा सैदान हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. पॅरालिम्पिक पदक विजेत्या हरविंदर सिंगनं भावनाच्या साथीत रिकर्व मिश्र सांघिक प्रकारामध्ये चीनच्या जोडीचा 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी शीतल देवीनं तोमन कुमारसह मिश्र सांघिक प्रकारामध्ये कांस्य पदकही मिळवलं आहे. याशिवाय महिलांच्या वैयक्तिक रिकर्वमध्ये भावना, महिला वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सरिता आणि पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये तोमन कुमारनं भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली. चीनमध्ये मोची इथं सुरू कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या मुलांच्या संघानं चायनीज तैपैचा 15-0 असा धुव्वा उडवत दिमाखामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघ एकूण 10 गुणांसह पूल अ मध्ये अव्वल स्थानी आला आहे. दरम्यान भारताच्या मुलींच्या संघानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये उद्या त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकतील. महिला एकेरीमध्ये गतविजेती आणि अव्वल मानांकित आयर्ना सबालेंका आणि तिसरी मानांकित जेसिका पेगुला यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरल पर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथे अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17

तारखेपासून सेवा संकल्प अभियान, महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार, जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.